ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ETI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यांनी अशा पद्धतीचं एक यश कमवलेलं असतं की त्यांचं हे यश हे आपल्यासाठी प्रेरणादायक असतं. याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत प्रवास. त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोमेश तानाजी गाटे आणि वसीक तौफिक पीरजादे याला. हे दोघं जण जे आहेत ते 2018 BE सिव्हिल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पासआउट झालेले आहेत. आणि सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोमेश तानाजी गाठे यास ऑगस्ट 2024 इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि वसीक पीरजादे यांना साधारणतः डिसेंबरमध्ये इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव याच ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत. हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं पद आहे आणि या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी असं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. त्या पद्धतीनं त्यांना हे गव्हर्नमेंटचा जॉब भेटलेला आहे, परमनंट जॉब भेटलेला आहे आणि याच यशाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा सोमेश आणि वसीक, तुमच्या दोघांचं पण मी स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
3: थँक्यू सर.
4: धन्यवाद सर.
2: तर सर्वप्रथम तर वसीक तुझ्याकडे, कारण तुझ्या अगोदर सोमेश जो आहे तुझा मित्र तो ऑगस्टमध्ये लागलेला, तर तुमच्या दोघांचाही रेडिओ तेरणा असेल, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन तुमच्या दोघांचं पण की तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी भेटली पाहिजे. तर आता पहिल्यांदा तर तू आता रिसेंटली आहेस म्हणून तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारावा वाटतो वसीक, की तुला ज्यावेळेस हे कळालं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यापदी, ते पण गव्हर्नमेंट जॉब लावून, तर ते पहिली फिलिंग कशी होती त्याचा?
3: पहिली फिलिंग तर खूप आनंदी होती, कारण एवढे वर्ष जे कष्ट केले होते, 3-4 वर्ष जे आमचे कष्ट चालू होते त्या कष्टाचं फळ भेटलं कुठेतरी, हे जे खूप मोठा आनंद होता आमाला आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या घरच्यांना होता. हे माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण होतं, म्हणजे माझ्या आयुष्याचा सगळ्यात आनंदी दिवस पण असं मी म्हणू शकतो.
2: अच्छा वसीक, मग तुला हे कधी कळालं होतं की म्हणजे कुठला तो दिवस होता की ज्या दिवशी तुला कळालं की हे असं असं तुला जॉबचं अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून ते कशा माध्यमातून मिळालं, म्हणजे फोनद्वारे, लेटरद्वारे, कसं मिळालं?
3: सर 4 December रोजी मला डिपार्टमेंटचा पर्सनल मेल आला, त्या मेलवर निकाल होता, त्या निकालाद्वारे मला कळालं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून.
2: तर सोमेश तुझं काय फिलिंग होतं, कारण ऑलरेडी म्हणजे अजून एक सांगावंसं वाटतं की सोमेश आणि वसिक हे दोघं जण जे मित्र आहेत ते एकाच डिपार्टमेंटमध्ये जरी आता लागलेले असले तर त्यांची मैत्री सुद्धा ही 11वी 12वीपासून सोबतच आहेत. म्हणजे ते 11वी 12वीला भोसले हायस्कूलला होते, त्यानंतर इंजिनिअरिंगला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सोबतच होते आणि 2-3 महिन्याच्या अंतरानं का असना पण एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पदावर हे दोघंजण मित्र जे आहेत ते आता रुजू झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची पण गोष्ट आहे. सोमेश, तुझं पहिलं फिलिंग काय होतं सांग, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये तुला हा जॉबची ऑफर भेटली त्यावेळेस.
4: सर्वप्रथम सर धन्यवाद आम्हाला बोलायची इथे संधी दिल्याबद्दल. सर मला मी थोडक्यात समरी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 आमची एक इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती सरळ सेवा. मग त्यानंतर मार्चमध्ये जवळपास मेरिट लिस्ट आली आणि 30 जूनच्या आसपास लोकसभेच्या निकालानंतर आमचे फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यावेळेस कळलं की आपलं सिलेक्शन झालं होतं. ज्यावेळेस 30 ऑगस्ट दोघांचं म्हणजे माझं झालं होतं आणि वेटिंगला आहे म्हणून असं कळालं होतं वसिकचं. आणि 30 ऑगस्टला जवळपास माझी जॉईनिंग डेट होती. 30 ऑगस्टला मी आपल्या इथे जॉईन झालो आणि सर म्हणजे 30 ऑगस्ट हा दिवस म्हणजे न विसरण्यासारखाच आहे माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी. जेव्हा असं कळालं तेव्हा म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही 3-4 वर्षापासून जे मेहनत घेत होतो त्यात कोविड आला. कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही अभ्यास केला पण जवळपास म्हणावे तसे पेपर होत नव्हते किंवा पेपर इलेक्शनच्या आधी जेव्हा ऍड निघाली त्यावेळेस मग आम्ही अभ्यास चालूच होता कंटिन्यू. पण असं कधी ना कधी वाटत होतं की बाबा मनातून की सिलेक्शन होणारच आहे. मग आम्ही 4-5 वर्ष हे आयुष्यात म्हणजे खर्च केली आयुष्याच्या महत्वाचा म्हणजे तरुणपणाचा हे होता वेळ. पण एकदा सिलेक्शन झालं त्यामुळे आता मग आम्हाला थोडं सध्या चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली घरच्यांना पण आम्हाला पण केव्हा. मग आता त्यामुळे सध्या अजून पुढचं प्रिपरेशन चालूच आहे.
2: बरं, 2014ला ज्यावेळेस तुम्ही इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस तुमचा असा काही म्हणजे विषय होता का की पुढे जाऊन असं काही आपल्याला करायचं आहे किंवा असं जॉब भेटायचं आहे, काय विषय होता? 4 वर्षाचं तुमचं अकॅडमिक्स असताना काय विषय होता?
4: 11वी 12वीपासून सर मी आणि वसिक आम्ही दोघं म्हणजे ओळख झाली 11वीला. आम्ही 2 वर्ष झाले मैत्री चांगली झाली. मग ज्यावेळेस इंजिनिअरिंग घ्यायचा विषय झाला होता त्यावेळेस आता आमचे मामा पण दोन्ही इथंच होते. एक प्राध्यापक येशुडी म्हणून होते तेरणा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आणि एक मामा अकाउंटंट म्हणून इथेच आहे सध्या. मग पण त्यांचा गायडन्स खूप म्हणजे महत्वाचं होतं त्यावेळेस की ते म्हणले होते पुण्यात किंवा कुठं पण प्रायव्हेट घेण्यापेक्षा जरी इथं लागला नंबर तरी काय हरकत नाही, तू तुझ्या अभ्यासावरून तू पुढे यश प्राप्त करू शकतो. जे की आता माझे पण मित्र पुण्याचे आहेत किंवा काय काय काय जण सिलेक्शन झालेलं आहे. मी इथं पण राहून सिलेक्शन केलंच आहे, असं काय नाही की बाबा पुण्यात राहून प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन झालं नाही. मग त्यावेळेस काय झालं असं नाही की सिव्हिलमधून मला ब्रांच घ्यायची होती की तेरणामधून कॉलेज करायचं असं हे कन्फर्म केलं होतं मी त्यावेळेस. पण मेकॅनिकल आणि सिव्हिल हे दोन असं ब्रांचेस टाकले होते त्यावेळेस. मग सिलेक्शन होताना माझं म्हणजे त्यावेळेस बीई सिव्हिल सिव्हिलला माझा नंबर लागला आणि तो पण टेबल म्हणून लागला होता. त्यावेळेस आम्हाला 6-7 हजार फीस होती अकॅडमिक फीस म्हणजे ट्युशन फी आम्हाला माफ होती त्यावेळेस. आमचे पर्सेंटेज 12वीला चांगले असल्यामुळे दोघांचे पण आम्ही दोघं पण सिव्हिल असताना टेबल नंबर लागला आमचा दोघांचा पण सिव्हिल आपल्या इथं.
2: सोमेशनं सांगितलं की तुम्ही 2014ला इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाचा कसा विषय राहिला, कारण कुठेतरी पुण्या मुंबईला जाणं अधिक खर्चात पडणं त्याच्याऐवजी इथल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जे आवश्यक होतं ते सगळं ज्ञान इथं मिळालं तुम्हाला?
3: हा भेटत होतं सर, काय प्रॉब्लेम नव्हते. आपले इथला स्टाफ आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहेत सर, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते. असं मला तर असं पर्सनली वाटतं सर, जे मोठे कॉलेज आहेत तेवढे मोठे स्टुडंट असतात तेवढं म्हणजे स्टुडंटचं आणि टीचर्सचं तेवढं कनेक्शन असतं. जेवढं इथल्या लोकलचे म्हणजे टीचर्सचं स्टुडंटचं कनेक्शन आहे, जसं की आमचे HOD सर आहेत पवार सर, ते आम्ही आज पास आउट होऊन 4-5 वर्ष झाले तरी ती नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, नेहमी गाईडन्स करत असतात. इकडं जा विद्यार्थ्यां इकडे हे बघा ते बघा, तर एक अजून पण सरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे. सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता आता पण आहे चांगला बॉन्ड.
2: बरं, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे. म्हणजे तुम्ही 2014ला जर समजा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012पासून तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला समजा, ती कशी जर्नी होती ती सांगा.
3: हा ती जर्नी पण खूप चांगली होती सर. ते 11वीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता 10वीपर्यंत. मी 10वीपर्यंत भोसलेलाच होतो पण 11वीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर, चांगला
2: सोमेश.
3: हा सोमेश ब्राईट स्टुडंट होता, 10वीला पण चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला 10वीला. आणि मी एक ऍव्हरेज स्टुडंट होतो पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशन मध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबान असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँच आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
2: अच्छा, म्हणजे ही दोस्ती चलती रही.
3: हा, चलती रही.
2: अच्छा, मग ज्या वेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री अकरावी पासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता. तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला, त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही दोघ जण गेलात, पण ज्या वेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यानं रुजू झाला, त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडंसं मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र?
3: नाही सर,
2: असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं.
3: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही. कारण सोमेश कसा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा. म्हणजे तो क्लासच्या पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा. म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लास सगळ्यात ब्राईट स्टुडंट मध्ये एक होता. तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं. आणि सर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं, पण माझं वेटिंगमध्ये आहे मला ह्याची खात्री होती. आणि मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती 2-3 महिन्याची स्पॅन होता सर. म्हणजे थोडा माझा डिफिकल्ट पण होता की आपण वेटिंगमध्ये आपलं सिलेक्शन होत आहे का नाही. पण हा सोमेश माझ्या मग खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होत आहे, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होत आहे म्हणून. मला जेवढा विश्वास होता तेवढा ह्या सोमेशला विश्वास होता की ह्याचं होणार आहे सिलेक्शन म्हणून.
2: बरोबर, बरोबर आहे. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिले तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, 4 वर्षाचा अकॅडमी आणि 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल?
4: कसं आहे, त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येक जवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढली आहे. प्रत्येकाला वाटते की बा म्हणजे हे कसं आहे, तात्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये. मग ते प्रत्येकाला वाटते की असावं जवळ, मग ते दिवस असे असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला, 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होते जवळपास जेवण केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असते. आपल्याला पण असे, आम्हाला पण असं होते की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं वाटत होतं आणि आम्ही पण वापरत होतो. म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो. पण एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे ते आपलं, ह्या वयात जर आपल्याला समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचं भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
2: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते सोमेश तानाजी गाठे आणि वसिक तौफिक पिरजादे याच्याशी. ते दोघजणही 2018 बी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत. आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघंजण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11-12 एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणांकडून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते का काय हे दोघंजण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही, तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
4: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस, म्हणजे 2-3 वर्षापासून जे करत आहेत ते पण म्हणत होते आता 3-4 वर्ष झाले किंवा 5-6 वर्ष झाले पासआउट होऊन आता बास म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला, शेवटी नशेबाची साथ जर असली तर मिळेल, गोष्टी मिळाल्या असे आतापर्यंत, मग तेव्हा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते किंवा दुसरीकडे ट्राय करा. दुसरीकडून तुम्ही आता हुशार आहेत म्हणल्यावर संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली आहे संधी. पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या, मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार हे आमचा पर्सनल नेमच होतो. त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत, म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितच होतं ते, असं काय कधी म्हणले नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्यात काय डाऊट नाही, म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत. शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली, सगळे खुश आहेत.
2: तर वसिक, विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं तर दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे म्हणून, की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघं जण असे मित्र होतात, आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे की जसं तुमच्या घरच्याने म्हटलं की आता ठीक आहे तुम्ही दोघं जण आता सिलेक्शन झालेलं आहे, हे झालेलं आहे, मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका, की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी, तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे, पण ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना कळालं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे, सोमेशला पण लक्षात आलं किंवा त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालं, काय होतं घरच्यांचं?
3: सर, सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझे घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इव्हन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे, तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात, त्यांचं लक्ष असायचं कारण आम्ही दोघंही उस्मानमध्ये करत होतो, तर त्यांचं एक हे होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे. तर त्यावेळी झालं सोमेशचं, तर त्यांना बी खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते, ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल, त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला, सोबतच अभ्यास केला, तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल, ह्याची पण मेहनत आहेच, पण एक आनंद होता ह्याच्या बी घरी माझ्या बी घरी.
2: अच्छा, मला 2014 ला ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं, तुम्ही सिव्हिल ऍडमिशन घेतलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, आय टी असेल, अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते, लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो. तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी?
3: सर, मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती. माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते, ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते, पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं. तर मला एक थोडंसं मनातनं बी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे, आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं, तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे.
2: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय नव्हता?
3: नाही, माझं पहिलेपासून डिसाइड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून.
2: बरं, आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 नंतर 2024 म्हणजे हा जो 6 वर्षाचा कालावधी होता, तो 6 वर्षाचा कालावधी नेमका कसा होता ते सांगा, म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये, दोघांनी पण सांगा.
3: सर, 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्टोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले, मग आम्ही एक्झाम झाल्या 8 दिवसांनी लगेच हैदराबादला गेलो. सर, हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची, मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला. मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 महिने होतो, म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो. मग तिथून आलो, मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची, मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली. मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक एमपीएससीची ऍड आली मार्चमध्ये.
2: अच्छा, हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं?
3: सर, गेट एक्झाम क्लिअर केलं तर एमटेकच्या आयआयटी एनआयटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात. पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच, एमटेक मेन एम नव्हता आमचा.
2: ठीक आहे.
3: मग नंतर एक मार्चला एमपीएससीची ऍड आली, मग ऍड आल्यावर आम्ही एमपीएससीला प्री मेन्स इंटरव्ह्यू हे 3 स्टेप असतात, तर प्रीच्या क्लाससाठी आम्ही पुण्याला गेलो. मग आम्ही दोघं मिळूनच गेलो. मग तिथं आम्ही एक 3-4 महिने क्लास केला. मग जूनमध्ये आमची एक्झाम होती.
2: कुठल्या जूनमध्ये?
3: 19 जूनमध्ये एक्झाम होती. आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवानं आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो.
2: म्हणजे आता ही एमपीएससीची एक्झाम होती ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या?
3: नाही,
2: ते वेगळे, ते जनरल होती.
3: नाही नाही, एमपीएससी टेक्निकल एमपीएससी असते.
2: टेक्निकल एमपीएससी
3: जी की त्याला फक्त बी सिव्हिल क्वालिफाय असतात, जी की पीडब्ल्यूडी इरिगेशन एमजीपी यांच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते. मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच.
2: अच्छा.
3: मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली.
2: अच्छा.
3: मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो सोमेश आणि मी, पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही. मग मेन्स हीच ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर. मग अजून एक ही आहे ना, म्हणलं चला एक ट्राय मध्ये काय होत नसते, मग काय सेकंड ट्राय करू. पण मग 2020 स्टार्ट झालं, मग काय कोविडच आला. मग 2020-21-22 असाच गेला, पण त्या 3 वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता. आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे, गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही, पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत.
2: अच्छा सोमेश, जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली पण नंतर स्वतः तयारी करत होतात, मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला, तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग.
4: सर डब्ल्यूडी मध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यू मध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास वन क्लास टू मध्ये हे घेतात आणि खालच्या क्लास टू नॉन ग्रॅज्युएट पासून खाली सगळ्या एक्झाम सरसवेने होतात. एमपीएससीच्या तीन टप्पे असतात, प्री मेन्स इंटरव्ह्यू. मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी एक दोन वर्ष कमीत कमी टाइम लागतो. मग जॉईनिंग पर्यंत जवळपास दोन अडीच वर्ष पण जातात. पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळसेवा भरपूर आल्या. मग सरळसेवामध्ये एकच टप्पा असतो जो म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन. मग ही जलसंपदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या जुलै ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023. मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांची एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती. मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूस होता. 29, 30 आणि 31 डिसेंबर या दिवशी 2023 साली आमची एक्झाम झाली आणि जवळपास 3 मार्चला मला वाटतं आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली. ह्यात पण नंतर फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असते, फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात. मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या, शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन लागली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली.
2: बरं, मग आता सोमेश हे इथंपर्यंत झालं, आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात तर मग ते जसं याच्यामधले पुढचे पदोन्नती असणारच आहे, चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं?
4: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गट क मध्ये सरसेवेने नामनिर्देशपदे केलेली पोस्ट आहे. त्याच्या पुढे 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत एज अ कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास टू नॉन ग्रॅज्युएटेड मध्ये पदोन्नती होती. त्यानंतर त्याचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षामध्ये. त्यानंतर पुढच्या 7 वर्षामध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणजे क्लास 1 पोस्टवर. त्यानंतर पुढे 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते. मग असे
2: पदोन्नतीमध्ये परीक्षा देता येत नाही फक्त डिपार्टमेंट
4: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या आता 2 वर्ष असतो याचा, त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत. एक्झाम देतात आम्हाला, एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते. मग सध्या आपण असंच आमचं सध्या आम्ही या पोस्टवर आहेत. पण आता याच जलसंपदाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची क्लास 2 नॉन ग्रॅज्युएटची जवळपास 800-900 जागेची. मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे. त्यासाठी ते झालं की मग आयुष्याचे आमचे 7 वर्ष वाचतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर.
2: बरोबर आहे ना. तर आता वसिक आणि सोमेश तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खरं तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार आजच्या दृष्टिकोनातून आणि त्या मैत्रीचा आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केलात हे तर ते कसं करू शकतो म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो ते. आणि तुम्हाला असे काय गोष्टी होत्या की ज्या मोटिवेट करत राहिल्या म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अप अँड डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं असं ते एक सांगा दोघांना.
4: सर पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते राहत असते म्हणजे शेवटपर्यंत. एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावा म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी. तर आम्ही 11-12 पासून सोबत आहेत, आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो. पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं. पण एक आमची मैत्रिणी अशी होती, मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या, नंतर पुण्यात सोबत होतो, कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडीरूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असं. म्हणजे आमची 11-12 पासून जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ती क्लिअर होण्यापर्यंत आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे राहील.
2: अच्छा फॅमिलीमध्ये कोण असतात काय काय करतात घरचे? आता त्यांचे तर वडील होते पण ते इंजिनियर होते असं.
4: माझे सर वडील BSNL मध्ये टेक्निशियन म्हणून होते जॉबला, ते मागच्या 2021 साली रिटायर झालेले आहेत. आई गृहिणीच आहे आणि माझी छोटी बहीण आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होती, सिव्हिलच, तिचं पण सिव्हिलच होतं म्हणजे माझ्यामुळे पण तिला जवळपास सिव्हिल घरचे घे म्हणले ते. मग तिला सध्या तिनं कनिष्ठ अभियंता म्हणून तुळजापूरला आपल्या इथं गव्हर्नमेंटमध्ये लागले, तिचं सिलेक्शन झाले, त्यात येऊन गेली पाठीमागे, मी आता आलेलो याच्यासोबत, मी पण येणार होतो कॉलेजला, थोडा उशीर झाला मला, ती येऊन गेली कॉलेजला, तिनं तिचं पण कनिष्ठ अभियंतामध्ये बांधकाम मध्ये सिलेक्शन झालं तुळजापूर.
2: अरे वा, अरे वा, ते अस्मिता मेंढे,
4: अस्मिता मेंढे आणि ते दोघी सोबत असतात ते.
2: अच्छा, हा,
4: ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्यासोबत, आणि माझी बहीण तिच्या वरच्या पोस्टला कनिष्ठ अभियंता म्हणून.
2: अच्छा अच्छा अच्छा, त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक,

0: मला पण तुला हाच प्रश्न विचारायचे की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या?
1: सर कसं आहे, कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला, म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय, म्हणजे डिग्रीला आलो तर काय सेमिस्टर आहे, एक्झाम द्या, पास व्हा, पुढे जावा, पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचं का, पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून. तर त्या हिशोबानेच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला. मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं,
0: जॉब संपल्या आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 वर्ष घरच्यांवर अवलंबून राहणं,
1: हो ते खूप आम्हाला आतून, आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही पण ते आतून आम्हाला खूप टोचत होत. कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते, ते इंडिपेंडंट होते, त्यामुळे आम्हाला ती टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही, पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून. ती तिथून खरी आमची हैदराबाद पासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे, दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही, तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले 13 जवळपास 6 जण होतो, रूममेटच होतो आम्ही, सोबतच बीला सोबतच होतो, तर आम्ही 6 जण मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
0: मग अशा अप अँड डाऊन्स मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं, म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून?
1: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला. माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यार बस करायचं आता सोडून देऊ, कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय, पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची. माझी आई म्हणायची तू करू शकतोस, तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
0: बर बर. आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार, कधी असं चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं असा विषय?
1: हा व्हायचं ना सर, डिग्रीमध्ये तर भरपूर व्हायचं. डिग्रीमध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो आणि आमचं घर बी खूप लांब नाही, सोबतच येणं जाणं, मुव्हीजला जाणं, गप्पा टप्पा करणे.
0: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं तर दोघ जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का?
1: गाणं तर नाही सर, पण आम्ही कसं होतं, आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविडचा, तर त्यावेळी आम्ही एकमेकाला भेटू शकत नव्हतो कोविडमुळे, तर आम्ही सर फोनवर अर्धा पाऊण तास डिस्कस करत बसायचो, फक्त फोनवर आमचं डिस्कशन चालायचं. आता पुढे कसं काय कोणती ऍड येणार आहे का,
0: गेली ती मैत्रिणीकडे,
1: त्या बाबतीत तर नाही, पण आमच्या फ्युचर बाबतीत तरी आमचं खूप हे होतं की बाबा आता पुढची ऍड कोणती येणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असावी
0: यासाठी. त्याचं असं डिस्ट्रॅक्शन होतं कधी आपल्याला कोण एक चांगली मैत्रीण नाहीये असं नाहीये त्याचं?
1: नाही सर तसं तर नव्हतं.
0: सोमेशचं पण होतं का?
1: नाही नाही सोमेश
0: का असं दोघा मैत्र मित्रांनी म्हणून ठरवलं असं?
2: नाही सर कसं आहे, डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी म्हणा कसं आहे, स्पर्धा परीक्षा जर एकदा करायचा निर्णय घेतला तर स्पर्धा परीक्षा हा म्हणजे हा अशी गोष्ट आहे की एकतर माणसाला टॉपला पोहोचू शकते नाहीतर बुडवू पण शकते. आपल्या त्या पिरियडमध्ये आपण ते कसं गोष्टी मॅनेज करू शकतो या गोष्टीवर मॅनेज, मग आपण आता सोशल मीडिया असा कोणत्या पण गोष्टी डिस्ट्रॅक्शन वाहत्या असतात, मूवीज म्हणा बघायला त्यांनी, पण त्या गोष्टी आम्ही म्हणजे अभ्यासामुळेच केल्या. म्हणजे पिक्चरला पण जात होतो किंवा क्रिकेट खेळायला जातो, सोबत गप्पा मारायला स्टेडियमवर आम्ही तास तास बसत होतो किंवा फोनवर गप्पा मारणे आमची चालत होते गोष्टी, पण अभ्यासाचा वेळ सोडून असे नाही, अभ्यास सोबत कंटिन्यू करत.
0: असं असं गाणं कुठलं होतं की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
2: नाही गाणे तर सर भरपूर आवडत होते कॉलेजमध्ये, कॉलेजमध्ये नंतर गाणे सर मला म्हणजे आवडतात कंटिन्यू गाणे.
0: तर तुम्ही दोघ जण पण आता म्हणतायत की खूप गप्पा मारायच्या, मैत्रीमध्ये तर गप्पाच विषय असतो समजा, आजकाल किती जरी सोशल मीडिया पण खरी मैत्री असेल तर ते असं गप्पामध्येच खरी तर येते, रादर द्यान की तुम्ही सोशल मीडियावर इमेज पाठवता का काय पाठवताय ते, त्याच्याऐवजी संवादामधून खूप चांगली मैत्री फुलते. तर असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या दोघांच्या मैत्रीला पण डिस्क्राईब करेल किंवा तुमच्या या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुम्हाला मोटिवेट पण करत राहील असं काय आहे की, किंवा तुम्ही दोघं जण एकमेकांना समोर भेटला समजा, आता तर दररोजच भेटताय समजा, पण असं एकदम समोर आलात की असं कुठलं डोक्यामध्ये गाणं चालतं?
2: असं गाण्याचं वगैरे असं सांगता येणार नाही, पण
1: गाण्याचं तर असं काय नाही, पण एकमेकाला भेटल्यावर एक नेहमी आम्हाला वेगळी ऊर्जा भेटायची की म्हणजे असं वाटायचं की यार आपण सोबत स्ट्रगल केलंय, आपण आज सोबतच हे. सर ते आमच्या एक कॉलेज लाईफ मध्ये असताना एक सर स्टुडंट म्हणजे कॅन प्लग सॉंग आलता, मला ती नेमकं आठवत नाही. हा मग एक फ्रेंडशिपर्स होता तू मेरी जिंदगी सवारी असं एक, बट हा एक तसंच एक अनप्लग गाणं होतं, म्हणजे असं हे नव्हतं म्हणजे असं एक प्रॉपर सॉंग असतो का नाही तसा नव्हता, पण ते गाणं आम्ही स्टुडंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना खूप ऐकायचो सगळेजण.

0: तुमच्या दोघांच्या जर्नीला शुभेच्छा. आणि मी असं म्हणतो की तुम्ही दोघं जण पण 2-4 महिन्याच्या का अंतरानं असणार, पण पुढच्या 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर वसीक पिरजादे आणि सोमेश गाटे हे आमच्यासमोर यावेत आणि रेडिओ तेरणाला येऊन चीफ इंजिनियर म्हणून तुमच्यासोबत एक 4-5 जण असे लोक असतील की जे तुमचा प्रोटोकॉल सांभाळून तुम्हाला इथं आणतील. तर अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुमच्या दोघांनाही मी रेडिओ तेरणाच्या वतीने देतो. आणि तुम्ही दोघंजण इथं आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद.
1: थँक्यू सर.
0: आणि हे दोघं जण होते सोमेश तानाजी गाटे जो धाराशिवचाच होता, 2018 पी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट झालेला आहे, तर वसीक तौफिक पिरजादे हा सुद्धा 2018 दोघं जण क्लासमेट आहेत. आणि दोघांनाही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे याच वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत. परत एकदा दोघांचं अभिनंदन. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद, पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5-1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते, पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, हवा खेळती राहते, त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्य वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50 ते 150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19 ते 62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम. ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25-30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील जो चित्रपट आहे, खूप इंटरेस्टिंग असा चित्रपट आहे, जो की 1971 साली प्रदर्शित झालेला होता। तो चित्रपट म्हणजे मेरा गाव मेरा देश। या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांनी, तर या चित्रपटाचं लेखन केलं होतं अख्तर रोहमान यांनी। सर्वसाधारण पाहता 1977 जर काळ आठवला तर देशप्रेमाची ओतप्रोत भरलेली भावना या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली होती। सर्वसामान्य माणूस किंवा शेतकरी जर त्याच्या कर्तव्यावर आला तर तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो आणि आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं काम करू शकतो, अशी एक सुंदर अशी भावना असलेला हा चित्रपट 1971 साली आला। त्यावेळेस तो प्रचंड गाजलाही। तेव्हा जाणून घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. हा चित्रपट 1971 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊयात. हवालदार मेजर जसवंत सिंग अजित नावाच्या एका चोराला पकडून देतात, ज्याला त्यानंतर जेलमध्ये टाकण्यात येते आणि तो जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा जसवंत सिंग यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी त्यांच्या गावी जातो. जसवंत सिंग पुन्हा अजितला स्वीकारतात आणि आपल्या शेतामध्ये काम करण्याची परवानगी देतात. त्याच गावात त्याची भेट होते अंजू हिच्याशी. दोघंही प्रेमात पडतात. या गावामध्ये डाकू जब्बार सिंगची मोठी दहशत असते. शेवटी गावकऱ्यांच्या मदतीनं अजित जब्बारचा खात्मा करतो आणि गावाला त्याच्या दहशतीपासून वाचवतो. असं काहीसं कथानक 1971 साली आपल्या समोर आलं होतं. जे कथानक लोकांना प्रचंड आवडलं, ज्या कथानकावर लोकांनी प्रेम केलं आणि धर्मेंद्र यांना एक नवी ओळख या चित्रपटानं मिळवून दिली, तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. मेरा गाव मेरा देश या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले धर्मेंद्र, आशा पारेख, लक्ष्मी छाया आणि जयंत या सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला. या सर्व भूमिकांमध्ये भाव खाऊन गेला तो विनोद खन्ना यांनी साकारलेला व्हिलन जब्बार सिंग. या पात्रावरूनच कदाचित शोलेमधील गब्बर सिंगची रचना झाली होती. या चित्रपटासाठी अभिनेते धर्मेंद्र यांना सर्वोत्तम नायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअरनं नामांकित देखील केलं होतं. तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. मेरा गाव मेरा देश या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तर या चित्रपटाची गीतं लिहिली होती आनंद बक्षी यांनी. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. हा चित्रपट संगीत असेल अभिनय असेल किंवा कथानक असेल या सर्वच माध्यमातून प्रेक्षकांना आवडला आणि या चित्रपटाने 1971 साली बॉक्स ऑफिसवर धूम केली. तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। श्रोते हो, आपल्या बिग स्टार या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या बिग स्टारला भेटत असतो।

आजही असाच बिग स्टार आपल्या भेटीला मी घेऊन आलेली आहे. मराठी संगीत आणि त्याचा बाज आणि त्याचं माधुर्य हे वेगळंच आहे. मराठी संगीतामधील विविध प्रकार आणि त्यांचं सादरीकरणही वेगळंच असतं. हे संगीत आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांचा हातभार आहे. यामध्ये सुधीर फडकेंपासून ते आत्तापर्यंतच्या अवधूत गुप्तेपर्यंत सर्वांनीच यासाठी प्रयत्न केले. यातच खऱ्या अर्थानं लोकांचा आवाज म्हणून जे नाव सर्वश्रुत झालं आणि ज्यांचा आवाज खरा लोकांचा बनला असे मराठीतील प्रख्यात गायक आणि संगीतकार आनंद शिंदे. त्यामुळे आता तुम्हाला समजलंच असेल आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील, परंतु त्यांचं बालपण मुंबईतच गेलं. अगदी लहानपणापासूनच ते वडिलांसोबत कोरस मध्ये गाणी म्हणत असायचे. कव्वालीचे मुकाबले आनंद यांना फार आवडायचे, मात्र शाळेत ते फारसे रमले नाहीत. शाळेपेक्षा शाळेतल्या गॅदरिंग मध्ये गीतच ते जास्त गायचे. नववीत नापास झाल्यावर शाळा थांबली आणि हातात आला तबला. वडिलांच्या गैरहजरीत कव्वालीचे कार्यक्रम आनंद आणि भाऊ मिलिंद सोबत मिळून करायचे. त्यात मिलिंद ढोल वाजवायचे.
1: अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है, अरे जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील प्रख्यात लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक, तर आजी सोनाबाई तबलावादक होत्या. तर सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद ही त्यांची मुले. आनंद यांचे वडील प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमानं चालवला. वडिलांसोबत कोरस मध्ये गाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हा त्यांचा प्रचंड असा प्रवास.
1: शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी.

0: चिट्ठी वाजली गाडी सुटली आन पदर गेला नुवर पोरी जरा जपून दांडा धर
1: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचे अनेक संस्मरणीय किस्से आहेत. आनंद जेव्हा नावारूपाला आले नव्हते तेव्हा प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांना घाटकोपर येथे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा प्रत्येक गायकाला फक्त 5 मिनिटाची संधी देण्यात आली होती. याच कार्यक्रमात आनंद यांनी प्रल्हाद शिंदेचं ऊर्जा एका एक दिन पंछी हे गाणं गायलं आणि ते प्रल्हाद शिंदे यांना प्रचंड आवडलं. तेव्हा त्यांनी माझी मुलं तयार झालीत आता मरण आलं तरी चालेल असे उद्गार काढले होते आणि आनंद शिंदे यांना आणखीनच चालना मिळाली.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचं अवघ्या 18व्या वर्षी लग्न झालं. एक उत्तम गायक म्हणून ते तयार झाले होते, परंतु प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विठ्ठल शिंदे यांनी त्यांना एक अट घातली. जर प्रल्हाद शिंदे येणार असतील तरच ते आनंदला गाण्याची संधी देणार होते. तेव्हा या अटीवर प्रल्हाद शिंदेही उपस्थित राहिले आणि त्यांना दोन गाणी मिळाली. यामध्ये पत्रे नव्हे तार समजावी आणि दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ही गाणी आनंद शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आणि त्यांची कॅसेट बाजारात हातोहात खपली गेली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि आज तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. असं म्हणतात ना, आयुष्यातील एक निर्णय कुणालाही कोणत्या स्थानावर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आनंद शिंदे यांच्या बाबतीतही असंच घडलं. जेव्हा नवीन पोपट हा या गाण्याचा किस्साही रंजक आहे, त्यावेळी आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांना हवी तशी ओळख मिळत नव्हती. तेव्हा मशिलकर यांचं तुझ्या पेरूची फोड लाल पाहुनी माझा पोपट करतो येड्यावानी हे गाणं खूपच गाजत होतं. महाराष्ट्रातील हे एकमेव पोपट गीत होतं. या गाण्याचा गीतकार मानवेल गायकवाड यांच्यावर खूपच प्रभाव पडला आणि त्यांनी पुढील गीत लिहिलं, ते म्हणजे आवड मला ज्याची मी त्यालाच अनल. आणि जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे गीत तयार झालं. आनंद आणि मिलिंद यांना घेऊन एक कॅसेट काढण्याची प्रल्हाद शिंदे यांची खूप इच्छा होती. तेव्हा प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे तयार झाले आणि आनंद शिंदे यांच्या आवाजातील पोपटाने इतिहास घडवला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आज आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण एन्जॉय करतोय मराठीतील लोकगीतांचा बुलंद आवाज आनंद शिंदे यांना. आनंद शिंदे यांनी यानंतर खऱ्या अर्थानं लोकगायकाचा वारसा पुढे चालवला. त्यांनी पोपटानंतर अनेक लोकप्रिय गीतं गायली. लोकगीतं, भक्तिगीतं, भारूड, पोवाडे आणि सिनेमातील गाणी अशा सर्वच संगीत प्रकारात आनंद शिंदे यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. आनंद शिंदे आणि हिट गाणं हा फॉर्म्युलाच जणू तयार झाला. आनंद शिंदे यांनी आपल्या जादुई आवाजातून अनेक अविस्मरणीय गाणी दिली. यामध्ये लिंबू मना मारिल, नवनवा नखरा, सुनबाई अमीना दीदी, डोकं फिरलया, कोंबडी पळाली अशा गाण्यांचा समावेश आहे. आपल्या या कारकिर्दीमध्ये आनंद शिंदे यांनी 1000+ अधिक गाणी गायली. त्याचबरोबर 250+ अधिक चित्रपटात पार्श्वगायन देखील केलंय.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे आणि सण उत्सवाचं नातंही तसंच आहे. गणपती आगमन असो, गौरी असो किंवा महापुरुषांच्या जयंत्या उत्सव, आनंद शिंदे यांचं गाणं पाहिजेच असाच ट्रेंड महाराष्ट्रात निर्माण झालाय. आणि आनंद शिंदे यांच्या धमाकेदार आवाजानं प्रत्येकाचा आनंद हा द्विगुणित केलाय. आणि त्यांचं कोणतंही गाणं वाजत असेल तर आपले पाय थिरकल्याशिवाय राहतच नाहीत, हे मात्र निश्चित आहे.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे आणि आंबेडकरी गीतं आणि उत्सव याचा फार मोठा संबंध आहे. बाबासाहेबांच्या एका गाण्यानं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. सैनिक हो भीमाचे सर्वांनी एक भारे या गाण्यापासून झालेली सुरुवात नंतर आंबेडकरी जनतेचा आवाज बनून राहिली. आज कोणतंही शहर असो गाव असो ज्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती असेल इतर कोणताही कार्यक्रम असेल तो आनंद शिंदे यांच्या गाण्याशिवाय पूर्णच होत नाही. एकूणच बाबासाहेबांच्या गीतांमधून आणि त्यांच्या गुणगाणामधून आनंद शिंदे हे वेगळ्या उंचीवर गेले.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा तुम्ही शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. आनंद शिंदे एक लोकगायक म्हणून संगीताचा ठेवा समर्थपणे पुढे चालवत आहेत. आनंद शिंदे आणि पत्नी विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुलं आहेत. यामध्ये उत्कर्ष आणि आदर्श सध्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक म्हणून पुढे आले आहेत. परंतु आजही महाराष्ट्रामधील लोकगायकाची जी प्रतिमा आहे तिची धुरा आनंद शिंदे वाहत आहेत. त्यांच्या आवाजाची जादू खऱ्या अर्थानं लोकांना आनंदित करते आहे. त्यामुळेच हा आनंद खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा लोक आनंद आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळेच आनंद शिंदे आहेत खरे खुरे

प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला शिंदेशाही बाणा आता आनंद आणि मिलिंद शिंदे यांच्या बरोबरच उत्कर्ष आणि आदर्श शिंदे हे देखील चालवत आहेत आणि आपण टीव्हीवरही त्यांचा शिंदेशाही प्रोग्राम एन्जॉय करतोच.

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: segera Bandung Center. Nah, segera Bandung Center.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए. आहा, अरे

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:11 1:11 असं आत्ता तुम्ही घड्याळात पाहाल तर टाईम झालेला आहे 1:11. तर अशा या 1:11 टाईमच्या म्हणजे 1:00 टाईमच्या आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजू प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. सर्व श्रोत्यांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून. आणि सर्वत्र पावसाचं हे वातावरण पाहता बऱ्याच ठिकाणी पेरणीची लगबग दिसून येते, आणि त्याचबरोबर काही ठिकाणी जी पेरणी झालेली नाही आहे, पाऊस झालेला नाही आहे. खरं तर म्हणजे गावाकडे देखील आमच्या पाऊस नाही झालेला आहे, आणि सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते या पेरणीसाठी विनवणी करत आहेत आपल्या पावसाला की लवकरात लवकर तू ये आणि हे जे सूक आहे आपल्या धरतीचं ते तिला दे, असं जे म्हणता येईल की असं हे सूक आहे ते लवकरात लवकर पावसाने यावं, कारण की जून संपून गेला आहे आणि जुलै हा सुरू झाला आहे, तरी देखील हवा तेवढा पाऊस हा पडलेला नाही आहे. त्यामुळे सर्वजण प्रार्थना करत आहेत. तर अशीच प्रार्थना करत वळूयात फरमाईशकडे. आज पाहूयात कोणाकोणाच्या फरमाईशी पूर्ण होत आहेत आणि कोणाच्या फरमाईशी झालेल्या आहेत. 4 दिवसानंतर तुम्ही फरमाईश पाठवायची आहे ज्यांची काल झाली येते. श्रोत्यांनी, नवीन श्रोत्यांचा देखील इन्व्हॉल्व असणारच आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. तसंच जे सतत म्हणत असतात की फक्त मोजक्याच लोकांच्या फरमाईशी मी घेत असते, अशा श्रोत्यांना देखील आज इन्व्हॉल्व करूयात. आणि ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी काल झाल्या असतील, परवा झाल्या असतील, 4 ते 5 दिवसांनीच तुम्ही फरमाईश पाठवायची आहे असं श्रोत्यांना सांगावंसं वाटते. तर पुढची फरमाईश म्हणजेच पहिली फरमाईश घेते असं एक गीत आहे सुनिधी चौहान यांनी गायलेलं, इतकं गोड आहे ते. इर्शाद कमील यांचं गीत आहे, खूप छान असं गीत आहे. चमेली हा चित्रपट पडद्यावरती दिसतात करीना कपूर आणि पावसातलंच हे सुंदर असं गीत आहे. तेच गीत ऐकायचं आहे अमर सिद्धगणेश आणि मित्रपरिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांची ही फरमाईश आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात आणि सुरुवात करूयात याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

0: चला, चमेली या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे आणि खरं तर न कुठेही ओढा तान करता हे गाणं खरं तर सुनीता चौहान यांनी खूप गोड गायलेलं आहे, खूप छान गाणं आहे हे. आणि खरं तर हा चित्रपट पण मी पाहिला, चमेली एक वेगळा चित्रपट होता जो सांगण्यात आला होता आणि याच्यात कसलाही तामझाम तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार नाही. अगदी साधी आणि सोपी स्टोरी या चित्रपटाची आहे आणि कुठेही ड्रेसिंग चेंज नाही आहे, एकाच त्या साडीवरती करीना कपूर अख्ख्या चित्रपटात आहे आणि त्यांच्यासोबत राहुल बोस आहेत ज्यांची एक वेगळी भूमिका या चित्रपटात पाहायला भेटते. खूप वेगळा माणूस आहे खरं तर तो, खूप शांत, इतर आपण चित्रपटामध्ये त्यांना पाहिलं असेल खूप शांत स्वभावाचा माणूस आहे आणि अगदी त्या चित्रपटामध्ये देखील, पण तो रोल जो त्यांनी केला आहे माइंड ब्लोइंग केला, एक खूप सुंदर असा रोल त्यांना त्याला करता आला खरं तर. आणि तशी स्टोरी पाहायला गेले तर मी म्हटलं ना की कसलाही तामझाम त्यांनी त्याच्यात केलेला नाही आहे, खूप वेगळी स्टोरी दाखवण्यात आली, एकदम साधा आणि सोपा इतका चित्रपट तो छान असा चित्रपट होता चमेली. तर पुढची फरमाइश घेते, मराठी गीत आहे मध्ये इतकं ट्रेंडिंग ठरलं हे गाणं, तेच गीत आलेलं आहे आज इतक्या दिवसानंतर. आय थिंक सो पल्लवीताईंना आणि विलास सरांना कुठून माहिती भेटली, मी तेच म्हणत होते की यांना दोघांना माहिती आहे की नाही की फरमाइश चालू झाली आहे म्हणून. तर पल्लवीताईंनी काल मेसेज केला पण पूर्ण नाही करता आला मला, विलास सरांनी पण केला मेसेज पण तो पण मला पूर्ण नाही करता आला. तर त्या दोघांनाही सांगितलं होतं मी उद्या तुमची फरमाइश घेते, तर आज त्यांची फरमाइश नक्कीच पूर्ण करते. श्रोता आहेत आपल्या पल्लवीताई कुंजे, ज्या आहेत मुक्काम पोस्ट शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथून. ताई, गेल्या आठवडाभर व्हॉट्सअप फरमाइश कार्यक्रम बंद होता, मनात सतत एकच प्रश्न येत होता, तुमची तब्येत तर ठीक आहे ना, रोज ठरलेल्या वेळी रेडिओ लावण्याची सवय झाली होती पण तुमचा मधुर आपुलकीचा आणि मनाला स्पर्श करणारा आवाज ऐकून आल्यामुळं दुपारच जणू अपुरी वाटायची, काहीतरी हरवल्यासारखं विसरल्यासारखं सतत जाणवत होतं, मनात कितीतरी विचार यायचे, प्रगतीताई ठीक असतील ना, कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होईल. खरंच तुमचा आवाज ऐकण्याची इतकी सवय झाली आहे की त्या काही दिवसात दुपारची मजाच हरवली होती. आज पुन्हा तुमचा गोड आवाज कानावर पडला आणि अक्षरशः जीवात जीव आला, चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. आजची दुपार पुन्हा पूर्वीसारखी सुंदर झाली. तुम्ही ताई, तुम्ही नेहमी निरोगी आनंदी आणि हसतमुख राहा, तुमच्या आवाजामुळे आमच्यासारख्या असंख्य श्रोत्यांच्या चेहऱ्यावर रोज आनंद फुलतो. थँक्यू सो मच ताई, इतकं प्रेम आणि मिस यू प्रगती ताई, थँक्यू सो मच. मी देखील खूप मिस केलं सर्वांना. तर खूप ताई तुम्ही नव्हतात तर इतर देखील श्रोत्यांनी असंच मला खूप मिस केलं आणि त्यांनी देखील अशीच मेसेजेस केलेले आहेत की तुम्ही कुठे गेला होता, तुमची तब्येत बरी आहे का, काय झालं आहे, आम्ही येऊ का. इथपर्यंत सर्व श्रोते जे आहेत ते आपले म्हणत होते आणि ते म्हणतात पुढे आणखीन गेल्या काही दिवसात तुमची आणि तुमच्या व्हॉट्सअप फरमाइश कार्यक्रमाची खूपच आठवण आली, आता पुन्हा रोज अशीच आपल्या गप्पा गाणी आणि आनंदाची भेट होत राहू देत. ताई, आज माझ्यासाठी एक सुंदर गाणं, रोमॅन्टिक गाणं जे खरा वारसदार या चित्रपटातील आहे आणि खूप मध्ये ट्रेंडिंग ठरलं, अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर यांचा आवाज आहे, सुधीर मोघे, शांताराम नांदगावकर यांचं म्युझिक आहे, शांताराम नांदगावकर यांचं गीत आहे आणि म्युझिक सुधीर मोघे यांचं गीत आहे आणि शांताराम नांदगावकर यांचं म्युझिक आणि गीत खूप सुंदर आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील.
1: असाच होता मनात माझा साजण ग.
0: आणि पुढे अशोक मामा आहेत पडद्यावरती, आनंद तर मला नक्कीच होता जेव्हा त्यांना पाहते तेव्हा. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा, ऐकूयात पल्लवीताई कुंजे यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

आपण एकदा आहात रेडिओ उतीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाइश आहे कशासाठी, प्रेमासाठी या चित्रपटातील गीत आहे. श्रोते आहेत आपले, नवीन श्रोते आहेत, ते म्हणत आहेत संजय कुमार गेडाम, साहेबरावजी गेडाम, सौ मथुराबाई गेडाम, सौ प्रतिभाताई गेडाम, सॉरी सौ प्रतिभाताई घरडे, कुमार संघरक्षित घरडे, चांदूर बाजार जिल्हा अमरावती महाराष्ट्र येथून. सर सॉरी जे चुकून नाव माझं चुकून गेलं असेल तर, तुमचं चुकीचं नाव गेलं असेल तर सॉरी म्हणते. पण काय झालं, ते एकदम रेड रेड असे त्यांनी रोजेसमध्ये त्यांनी असा मेसेज केला आहे, सजवून मेसेज केला आहे, तो असा गुलाबांनी सजवून. तर त्याच्यामुळे ते कन्फ्यूज झालं की एकदम स्टार्ट पण रेड होतं आणि एकदम लास्ट पण रेड होतं, त्याच्यामुळे थोडंसं माझं मिस्टेक झाली पाहण्यात. तर त्यांना ऐकायचं आहे कशासाठी, प्रेमासाठी या चित्रपटातील सुरेश वाडकर, उत्तरा केळकर यांनी गायलं सुधीर मोघे यांचं गीत, जे गीत सर्वांनाच माहिती आहे, भन्नाट रान वारा मस्ती तशीळ घाली रानच्या पाखरांची रानात भेट झाली. असंच एकदम असं अशा वातावरणात ते ऐकण्यासारखं गीत आहे. आणि असंच वातावरण आता सध्या धाराशिवमध्ये झालेलं आहे, आभाळचं ढगाळ आलेलं आहे फार. तर ऐकूयात, आपले नवीन श्रोते आहेत संजय सर, साहेबरावजी सर, सौ मथुराबाई ताई आणि तसंच सौ प्रतिभाताई आणि कुमार यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाइश.

चला भन्नाट रान वारा हे गाणं आत्ताच आपण ऐकलं. आणि पुढची फरमाईश जी आहे ते आपले नियमित श्रोते ज्यांना ज्यांची बुधवार टू बुधवार फरमाईश असते असे आपले श्रोते जे आहेत नियमित श्रोते आहेत ते म्हणजे अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत. आणि त्यांच्यासोबत सर्व त्यांचे मित्र देखील या गाण्यासाठी त्यांनी इन्व्हॉल्व केले आहेत. तर आत्ता जे पल्लवी कुंजेताईंनी माझ्याबद्दल कौतुक केलं माझं तर ते खूप आवडलं असं त्यांनी सांगितलं की तुमच्याबद्दल प्रगतीताई शब्दप्रयोग ताईंनी खूप छान केलेला आहे आणि छान शब्द सगळे वापरले आहेत. खूप खूप धन्यवाद ताईंचे असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर अनंत कुलकर्णी सर. तर त्यांना जे याच गीत ऐकायचं आहे ते देखील पहिल्यांदाच आपण आंदोलन या चित्रपटातील गीत आपण घेणार आहोत. अलका याज्ञिक कुमार शानू यांच्या आवाजातील हे गीत आहे. पहिल्यांदाच आपण प्रसारित करणार आहोत हे देखील गीत. तर थँक्यू सो मच सर. ऐकूयात अनंत कुलकर्णी सरांची व्हॉट्सअप फॉर माईश.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आणि अशा सदाबहार गीतांचा नजरानं ऐकण्यासाठी रेडिओ तरुणाचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजवर देखील फॉलो करायचं आहे. तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश आहे आपले नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे सातारा येथून प्रकाश बोबडे सर, राहणार फलटण जिल्हा सातारा येथून. तर ते म्हणतात, नमस्कार, मी प्रकाश बोबडे, राहणार फलटण जिल्हा सातारा. आत्ता आमचा शो चालू झाला आहे आणि आमच्याकडे मध्यम पाऊस सुरू झाला आहे, कारण रेडिओ तेरणाच्या लोकप्रिय आरजे प्रगतीजी यांचा गोड आवाज पावसाने सुद्धा ऐकला असेल असं ते म्हणतात. अशा या सुंदर वातावरणात रेडिओ तेरणाची गाणी आणि प्रगतीजी यांचा गोड आवाज, पडणारा पाऊस आणि सोबती गोड चहा, सगळं एकदम मस्तपैकी असं त्यांनी मेसेज पाठवला. थँक्यू सो मच सर. या सुंदर प्रसंगी वीर जरा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे जणांना, आणि मदन मोहन यांचं म्युझिक आहे या गीताला, जावेद अख्तर यांचं गीत आहे, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा आवाज आहे. पडद्यावरती खूप गाजलाय चित्रपट हा देखील. शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांचा अभिनय, यश जी यांचं अप्रतिम दिग्दर्शन या चित्रपटामध्ये पाहायला भेटतं. सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती, एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन हा चित्रपट करण्यात आला होता आणि खूप छान जोडी याच्यात यांचा अभिनय जो केला आहे म्हणजे प्रीती झिंटा आणि शाहरुख खान, लाजवाब आहे तो खरं तर. आणि सरांचे फेवरेट आहेत शाहरुख खानजी, तर त्यांचंच हे गीत त्यांनी पाठवलं आहे आणि हे गीत मी पण जास्त ऐकलं नाही आहे सर, मी आत्ता पाहिलं आहे हे देखील गीत जे तुम्ही पाठवलं, कारण की इतर गाणी खूप लोकप्रिय आहेत, हे थोडंसं ओझर तर राहिलं गाणं, आणि असं गीत तुम्ही परत शोधून पाठवलं हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत प्रकाश बोबडे सर, राहणार फलटण जिल्हा सातारा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात सुंदर अशा गीतानंतर पुन्हा एकदा जाऊयात. असंच एक गाजलेलं गीत आहे सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांचं. खूप लोकप्रिय ठरलं होतं हे देखील गाणं. चित्रपट देखील गाजला होता. कृष्णा हा चित्रपट आहे आणि हे गीत जे आहे ते सर्वजण म्हणताना देखील आपल्या तुम्ही पाहिले असतील. म्हणजे एका आपल्या पैंजणावरती गाणं कसं होऊ शकतं हे उत्तम उदाहरण या गाण्यात आहे, कारण की इतकं छान ते सांगण्यात आलं या गाण्यातून. तर हेच गीत ऐकायचं आहे. अमोल कांबळे पुणे हिंजवडी येथून आपले नियमित श्रोत आहेत, त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकवात अमोल कांबळे सरांची व्हॉट्सअप फॉर मायश.

आपण एकदा हात रेडिओ तरीना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि अनंतची फरमाईश आहे ती पण अशाच सुंदर गीतासाठी आहे. चित्रपट आहे नसीब आणि उदित नारायण अलका याज्ञिकांचा आवाज आहे. पडद्यावरती दिसतात चिची आणि ममता कुलकर्णी तर पुढची फरमाईश याच गीतासाठी आहे. श्रोते आहेत आपले हाय प्रगती त्या आतुरतेने तुमच्या कार्यक्रमाची वाट बघतोय. आम्ही माळशिरस तालुक्यातील तोंडले गावावरून रेखा मगर मीराबाई निकम बोलतोय. तरी आज आम्हाला नसीब या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत आहेत विद्या वैष्णवी गौरी वैभवी आणि त्यांचे 8 दिवस झाले म्हणतात फरमाईश घेऊन. तर नक्कीच फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात आपले ज्या श्रोते आहेत तातुरतेने वाट पाहतायत तोंडले गावावरून रेखाताई मीराबाई तसंच त्यांच्यासोबत विद्या वैष्णवी गौरी वैभवी यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

खरं तर हे गाणं पाहण्यात मजा आहे, कारण की गोविंदा यांचा डान्स जर तुम्ही पाहिला, असा डान्स तुम्ही इतर कशात त्यांचा पाहिला नसेल, असा डान्स या चित्रपटात त्यांचा पाहायला भेटतो. एक्सप्रेशन, एक ना एक बीट, आणि ते इतके एन्जॉय करून हे गाणं करतायत हे जाणवतं पाहताना. जर पाहिलं नसेल तर नक्की पहा. तर पुढची फरमाईश घेते, सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते, पण आज त्यांना समजलं आय थिंक सो की फरमाईश चालू झाली. असे आपले नियमित श्रोते आहेत, प्रगतीताई यांना, दत्तात्रय, नारायण कळमकर यांचा सस्नेह नमस्कार, मुक्काम पोस्ट उपळे, माकडाचे तालुका, जिल्हा धाराशिवेतून. ताईसाहेब, आपण इतके दिवस कार्यक्रम का बंद ठेवला की काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं, आपला आवाजच नाही तर एफ एम ऐकायचंच कशाला असं वाटत होतं. तर आज मला गीत ऐकायचं आहे, इतक्या दिवसानंतर परत आली तर नक्की सर फरमाईश पूर्ण करते होते, इथंच होते मी. तर त्यांना ऐकायचं आहे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत. खरं तर या चित्रपटच चित्रपटातली गाणी जी आहेत ती गाणी सगळीच गाजली आहे. अशोक मामा आहेत आणि सचिन पिळगावकर आहेत या चित्रपटामध्ये, वर्षा उसगावकर आहेत आणि सचिन यांच्या मिसेस देखील या चित्रपटामध्ये आहेत आय थिंक. नाही नाही, ते दुसरं विचार आहे. तर हेच गीत म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर एक गीत याच्यातलं खूप गाजले आहे, चोरीचा मामला. तर हेच गीत ऐकूयात, आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा, ऐकूयात दत्तात्रय नारायण कळमकर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

तूच माझी मैना करू नको तैना या इश्काच्या गोड गोड

चला तर नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील सुंदरसं गीत आहे जे लोकप्रिय आहे आणि सुपरहिट आहे. तर यानंतरची फरमाईश जी आहे ती देखील जसं की आपले श्रोते म्हणतायत म्हणजेच दत्तात्रय सर म्हणतायत की ताई आपण निवेदन करायला आहात की नाही हे बघून मी लगेच कार्यक्रम बंद करून ठेवत होतो पण ऐकत नव्हतो. आज अचानक एफ एम लावून पाहावं म्हटलं आणि आपला आवाज ऐकला तत्काळ मी माझी फरमाईश पाठवली असं म्हणताय. थँक्यू सो मच सर. तर पुढची फरमाईश घेते ज्यांची खरं तर मी आठवण देखील काढली होती आणि मला माहिती नव्हतं त्यांच्यापर्यंत मेसेज कसा पोहोचेल पण पोहोचला आणि त्यांनी काल फरमाईश पाठवली अशी आपले विकास लोंढे सर काय म्हणतात पाहूया. तर हाय प्रगतीताई नमस्ते. नमस्ते सर. गुड आफ्टरनून. मी तुमचा नियमित श्रोता विकास लोंढे सर. सॉरी सर काय एक डोक्यात नाव विलास कुठून बसलं माहिती नाही तर ते चुकून विलास येते. विकास लोंढे सर आहेत मुक्काम पोस्ट हिंगणगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली. ताई आज इथे बाहेर रिमझिम पाऊस बरसतोय मातीचा सुगंध दरवळतोय गार वारा अंगाला अलगद स्पर्श करून जातोय पण या सुंदर पावसातही गेल्या काही दिवसांपासून एकच गोष्ट सतत जाणवत होती तुमच्या आवाजाची उणीव. रोज ठरवलेल्या वेळी रेडिओ लावायचो प्रत्येक वेळी मनात एकच आशा असायची आज कदाचित ताईंचा आवाज ऐकू येईल पण प्रत्येक वेळी ती आशा अपुरीच राहायची आणि मन नकळत हळवं व्हायचं. कधी वाटायचं ताईची तब्येत ठीक असेल ना तर कधी मनात विचार यायचा ताईंनी कार्यक्रमातून सुट्टी घेतली असेल का. हे सगळे प्रश्न मनातच राहायचे कारण उत्तर देणारं तुमचं ते हस्त आपुलकीचं बोलणं ऐकायलाच मिळत नव्हतं. आज या पावसाच्या सरीसोबत सहज रेडिओ सुरू केला आणि अचानक तुमचा तो ओळखीचा प्रेमळ आवाज कानावर पडला त्या क्षणी मनाला जे समाधान मिळालं ते शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. जर कोरड्या धरतीवर पहिला पाऊस बरसतो आणि सगळीकडे नवचैतन्य फुलवतो तसंच तुमच्या आवाजाने आज मन पुन्हा एकदा प्रसन्न झालं. काही आवाज हे फक्त आवाजच नसतात ती सवय असतात आपुलकी असते आणि नकळत आपल्या आयुष्याचा एक सुंदर भाग बनून जातात. तुमचा आवाज आमच्यासारख्या असंख्य श्रोत्यांसाठी तसाच आहे. थँक्यू सो मच सर. आज इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा फरमाईश करण्याचं धाडस करत आहे. आज मला गीत ऐकायचं आहे वर्षा उसगावकर आणि अशोक मामा यांच्यावर चित्रित झालेलं सुंदर असं गीत आहे सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातील हे गीत आहे. ताई एकच मनापासून विनंती स्वतःची काळजी घ्या कारण तुमच्या एका हसऱ्या नमस्काराची वाट अनेक श्रोते रोज आतुरतेने पाहत असतात. थँक्यू सो मच सर. कदाचित तुम्हाला याची जाणीवही नसेल पण तुमचा आवाज अनेकांच्या दुपारी आनंद दिलासा आणि हसू घेऊन येतो. आज या पावसात आकाशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत मनातून एकच प्रार्थना निघते तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहो तुमचा मधुर प्रेमळ आवाज असाच आमच्या मनात घुमत राहो आणि रेडिओ तेरणाची ही सुंदर मैफल अशीच वर्षानुवर्ष रंगत राहो. मनापासून स्वागत ताई. रेडिओ तेरणा परिवाराचेही मनपूर्वक आभार. आपला नेहमीचा श्रोता विकास लोंढे मुक्काम पोस्ट हिंगणगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथून. तर माझ्याकडूनच थोडीशी गडबड बोलण्यात झाली. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. एवढं प्रेम आणि एवढा हा सुंदर मेसेज तुम्ही पाठवलात. खरंच असे मेसेजेस बरेचसे आले सर. जसं तुम्ही कालपासून रेडिओ ऐकलात पण तुम्ही नव्हतात तेव्हा देखील असेच खूप श्रोत्यांनी आम्हाला मेसेज केले. तर हे प्रेम आहे तुमचं असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकूयात विकास सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश घेऊयात. यानंतरची फरमाईश आहे, श्रोते आहेत आपल्या गीता दिनेश मोरेताई, ज्या बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत आहेत, आणि त्या म्हणतायत की माझे मिस्टर माझ्यावर रागवले आहेत, त्यांच्यासाठी आज मला गीत द्यायचं आहे. तर ते मला बोलत पण नाही आहेत, मी माहेरी गेले होते तर ते माझ्यासोबत बोलतच नाही आहेत. तर आणि ताई तुम्ही सांगा ना माझ्या अहोंना प्लीज ताई. तर आम्ही दोघं नियमित रेडिओ तेरणा ऐकतो, माझं एक कॉल ते घेत नाही आहेत आणि रेडिओ तेरणा ते ऐकतात असं म्हणतायत. क्या बात आहे, खूप छान आहे हे. म्हणजे आता सरांना सांगायचं आहे की ताई खूप प्रेम करतात सर, तर प्लीज असं रागवू नका. ही नोकझोक जे असते थोड्या वेळासाठी ठीक आहे, पण जास्त नका तुम्ही त्रास देऊ ताईंना. ताई एवढं प्रेम आणि तुमच्यासाठी आता फरमाईश पाठवत आहेत, सॉरी पण म्हणत आहेत त्या गाण्यातून तुम्हाला, तर प्लीज तुम्ही बोला त्यांच्यासोबत, रागवू नका. तर दिनेश सर प्लीज मी म्हणते म्हणून बोला ताईंना. तर असंच तुमचं प्रेम परत तुमच्या दोघांची मिळून मला मेसेज आला पाहिजे, दोघांचीही फरमाईश मला मग परत घेताना खूप छान वाटेल. तर खास गीताताईंनी फरमाईश दिलेली आहे दिनेश सरांसाठी, ऐकूयात आपल्या ज्या नियमित श्रोते आहेत गीताताई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि यानंतरची फरमाईश आहे खासम खास, कारण की आज आहे आपले जे नियमित श्रोते आहेत सुनील श्रीमंतराव ढेकणे सर, ते म्हणतात आज माझी मुलगी गायत्री बालाजी माने आणि जावई बालाजी माने यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तर ताईंना त्यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा रेडिओ तेरणाकडून देखील. तर त्यांच्यासाठी एक गीत त्यांनी सांगितलं आहे, कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील हे गीत आहे. हे सुंदर गीत माझी मुलगी गायत्री बालाजी माने आणि जावई बालाजी माने यांना सुंदर जोडप्यास समर्पित आहे. तर ही फरमाईश ऐकत आहेत मीनाक्षी, सुनील ढेकणे, रेणुका, कृष्णा, करण, अर्जुन, सोनाली, गोपाल आणि संपूर्ण ढेकणे परिवार. कृपया हे सुंदर असं गीत घ्यावं. तर नक्कीच ऐकूयात गायत्री ताईसाठी आणि बालाजी सरांसाठी व्हॉट्सअप फरमाईश.

क्रिमिनल या चित्रपटातील हे गीत आहे आणि बऱ्याच श्रोत्यांच्या आणखीन देखील फरमाईशी राहिलेल्या आहेत, तर पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करते यानंतरची फरमाईश. नमस्कार प्रगती मॅडम, मी गारगोटी कोल्हापूर येथून बोलत आहे. अमित सावंत, मी रेडिओ तेरणामधील सर्व कार्यक्रम रोज ऐकत असतो आणि मी माझ्या बऱ्याच मित्रांना हे ॲप इन्स्टॉल करून दिलं आहे. तर मला आज गाणं ऐकायचं आहे, तुमसे अच्छा कौन है हा चित्रपट आहे आणि हेच गीत खूप गाजलेलं देखील आहे. 90s सुपरहिट गाणी या चित्रपटातील देखील झालेली आहेत. तर आज बऱ्याच दिवसानंतर तुमसे अच्छा कौन है या चित्रपटातील हे गीत आहे. ऐकूयात अमित सावंत सर, जे आहेत कोल्हापूर येथून, यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश पावसाळ्यातली गीत जे खूप छान आहे, हरिहरन यांचं गीत आहे, साधना सरगम यांचा आवाज, देहक हा चित्रपट, सोनाली बेंद्रे अक्षय खन्ना यांच्यावर हे सुंदरसं गीत चित्रित करण्यात आलेलं आहे आणि हेच गीत ऐकायचं आहे मेमसाब फ्रॉम सोलापूर यांनी पहिल्यांदाच आपल्याला फरमाईश पाठवली आहे आणि खास त्यांच्या मिस्टरांसाठी हे गीत त्यांनी डेडिकेट केलेलं आहे. ते म्हणतात की डेडिकेट प्लीज दिस सॉन्ग फॉर माय लव, आय एम मिसिंग हिम व्हेरी मच, आणि से हिम अमित आय लव हिम अँड मिसिंग हिम असं म्हणत आहेत, म्हणजे त्या खूप मिस करत आहेत असं सांगा म्हणत आहेत. ते रेडिओ ऐकत असेल तर नक्कीच हे मेसेज ते ऐकतील ताई. तर माय सेल्फ मेमसाब फ्रॉम सोलापूर, दिस इज फर्स्ट टाईम आय एम सेंडिंग रिक्वेस्ट ऑन तेरणा, प्लीज फॉरवर्ड माय लव. ओके, तर सर ऐकत असतील तर नक्कीच हा मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल आणि खास ही फरमाईश तुम्ही त्यांच्यासाठी डेडिकेट देखील केलीत. थँक्यू सो मच ताई, तुम्ही असंच रेडिओ तेरणाचा आनंद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकूया द मेमसाब फ्रॉम सोलापूर यांची खास अमित सरांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाईश घेऊयात. आपले नियमित श्रोते आहेत सातारा येथून, सर्व सातारामधील मंडळी म्हणजेच ते ऑफिसमध्ये काम करत करत रेडिओ करण्याचा आनंद घेतात. राजधानी सातारा येथून महेंद्रकुमार चव्हाण सर, नमस्कार आरजे प्रगतीताई. नमस्कार सर, खूप दिवसानंतर रेडिओ तरणाच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालेलो आहोत. आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि मनमोहक अभिनेत्री अमृता राव यांचा बर्थडे झाला असं म्हणत आहेत त्या. ओके, झाला आहे त्यांचा बर्थडे. सर्वप्रथम प्रगतीताई तुमच्याबद्दल दोन शब्द. ओके, थँक्यू सो मच. शब्दांना गोडवा लाभतो तुमच्या सुरेल वाणीतून, आपुलकीचा सुगंध दरवळतो तुमच्या प्रत्येक गाण्यातून, नावाने ओळखता श्रोतांना जपता नातं मनापासून, म्हणूनच रेडिओ तेरणा वाटतो आपला तुमच्या सहवासातून. क्या बात है, थँक यू सो मच सर. अमृताराव यांचा बर्थडे झालेला आहे असं म्हणतात, पण मला गीत ऐकायचं आहे मैं हूं ना, या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. आणि अमृताराव यांनी देखील एका आरजे सोबत लग्न केले, तुम्हाला माहिती का, एक वेगळाच आरजे, खूप छान आहेत त्यांची जोडी देखील, ते दोघेही खूप छान राहतात देखील. आत्ता मी त्यांचे इंटरव्ह्यूज पाहत असते आणि जेव्हा अमृताराव आल्या होत्या मैहुना या चित्रपटांमध्ये देखील त्या खूप छान दिसतात. खास त्यांची छाप पडली होती विवाह या चित्रपटापासून, खरं तर लोकांना त्या फार आवडायला लागल्या होत्या. म्हणजे ती जोडगोळी शाहिद कपूर आणि अमृता राव यांची जोडगोळी सर्वांना आवडत होती आणि तिथून त्यांचा सहवास जो म्हणजे जी छाप पडली होती की अमृता रावनी जी ॲक्टिंग केली होती विवाह या चित्रपटात ती सर्वांच्या खूप लक्षात आहे आणखीन देखील. तर त्या म्हणतात की नजर जेव्हा नकळत कुणावर थांबते मनात प्रेमाची एक कळी अलगद उमलते, शब्द नसतात तरी भावना साऱ्या बोलून जातात आणि एखादं सुंदर गाणं मनाला कायम जिंकून जातं. थँक्यू सो मच सर, खूप छान अशा चारोळ्या. तर हे गीत त्या सर्व प्रेमळ नात्यांना समर्पित आहे ज्यामध्ये विश्वास मैत्री आणि साथ यांची सुंदर गुंफण असते. आज साधेपणा निरागस्ता आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायम घर करणाऱ्या अभिनेत्री अमृता राव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आज मैं हूं ना या चित्रपटातील मला गीत ऐकायचं आहे. चित्रपटामध्ये शाहरुख खान, जियाद खान, अमृता राव आणि सुस्मिता सेन आहेत आणि हे गीत गायलं आहे सोनू निगम, श्रेया घोषाल यांनी. प्रगतीताई तुमच्या मधुर आवाजात हे गाणं ऐकायला नक्कीच खूप छान वाटेल. धन्यवाद आणि रेडिओ उतरण्याच्या सर्व श्रोतांना मनपूर्वक शुभेच्छा. आता मला हे गाणं जमेल की नाही माहिती नाही सर मला. आणि इतक्या दिवसानंतर

गाणं म्हणायचं हे तर खूपच भीती वाटते मला आजकाल गाणं म्हणायची, कारण की खूप दिवसानंतर गाण्यांचा संपर्क येतोय, खूप दिवसानंतर गाणं म्हणते देखील. तर त्यातलं एक कडवं आहे जे सोनू निगम यांचं आहे. कहने की हो दिल में कोई बात मुझसे कहो, कोई पल हो दिन हो या हो रात मुझसे कहो.

आनंद घेऊयात. ट्राय केलं मला माहिती नाही कसं जमलं माहिती नाही. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत राजधानी सातारा येथून महेंद्र कुमार चव्हाण यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअपवर मायश.

चला या सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. बऱ्याच जणांनी कमेंट छान केलेल्या आहेत की छान जमलंय म्हणून, तर थँक्यू सो मच. तर पुढची फरमाईश अशाच माझ्या आवडीच्या गीतासाठी, श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांच्या आवाजातील चित्रपट मुनभाई एमबीबीएस या चित्रपटातील गीत आहे. आणि श्रोते आपले नियमित श्रोते आहेत धाराशिवातून सचिन मोकाशे सर, सुवर्णा मोकाशे, तीर्थ मोकाशे, भार्गवी मोकाशे सर म्हणतात अथंग आवाजाची जादू आणि शब्दांवर तिची अवीट माया, आरजी प्रगती म्हणजे सुरांचा स्पर्श आणि निखळ आनंदाची छाया. क्या बात आहे, थँक्यू सो मच. आजकाल बरेचसे श्रोते माझ्यावरतीच चारोळ्या करताना मला दिसत आहेत, तर हे त्यांचं प्रेम आहे. थँक्यू सो मच सर, बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश आली आहे. तर ऐकूयात मुनाभाई एमबीबीएस या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

चला, यानंतरची फरमाईश. प्रगतीताई नमस्कार, तुमचा आवाज खूपच छान आहे. तुमच्या आवाज ऐकण्यासाठी एक वाजण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो, असे आपले श्रोते अंकुश माळी, माळी इलेक्ट्रिकल, अवंगी नगर, लातूर येथून तुमचा रेडिओ तेरणा. मी आपला रेडिओ तेरणा खूप ऐकतो असं म्हणतात. गेल्या बुधवारी फरमाईश टाकली होती, आज फरमाईश प्ले कर असं म्हणतात. आज त्यांना गीत ऐकायचं आहे. एक जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील एक भन्नाट गाणं आहे, जे उडत्या चालीवरती खूप लोकप्रिय ठरलेलं गाणं आहे. ते म्हणजे मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना. म्हणजे आपण जर हे गाणं ऐकत असू ना, एक माहोल बनतो या गाण्याचा, आणि असं सुंदर गीत आहे. तर मला यानंतर आपल्या श्रोत्यांना सांगायचं आहे की कोणाकोणाला विठ्ठलाचं गाणं ऐकायचं, कारण की बऱ्याच फरमाईशी आल्या होत्या, त्यामुळे मी त्यांची नावं लक्षात ठेवली नाहीत, राहिली नाहीत, कारण की ते मेसेजेस कंटिन्यू येत राहिले. त्यामुळे बऱ्याच श्रोतांना विठ्ठलाचा एक अभंग ऐकायचा होता, तर यानंतर तो अभंगच द्यायचा आहे मला. तर प्लीज ज्यांना ज्यांना हा विठ्ठलाचा अभंग ऐकायचा आहे, अशांनी पटकन मला या गाण्यानंतर तो अभंग देणार आहे मी. तर प्लीज ज्यांना ज्यांना हे गीत ऐकायचं आहे, त्यांनी आत्ता मला पटकन मेसेज करून सांगायचं की आम्हाला पण ऐकायचं आहे विठ्ठलाचा अभंग. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत लातूर येथून, अंकुश माळी सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, दुपारचे वाजतायत 2:57, 3 वाजतायत, आणि जाता जाता विठ्ठलाची वारी येते आहे. मोठी वारी आहे, पण सर्वांनी काळजी घ्यायची आहे, कारण की इंद्रायणीचा जो पूल आहे तो खूप तुडुंब भरून वाहतो आहे, खूप पाऊस तिकडे चालू आहे. वारीला जाताना तुम्ही प्लीज, मला असं वाटतं की सर्वांचंच खरं तर तो देव आहे, सर्वांचा देव आहे तो, आणि जरी तुम्ही गर्दी करत असाल तर तिथे तो पावणार नाही आहे, कारण की तुमच्या मनातून जर तुम्ही देवाला जर नमस्कार इथून जरी केलात तरी देखील तो तिथपर्यंत पोहोचणार आहे, कारण की तिथे गर्दी करून पावसाळ्यात उगीच गर्दी आणि त्यात वेगवेगळे घटनाक्रम तिथे होत असतात, त्यामुळे जर तुम्ही इथूनच देवाला नमस्कार केलात पावसाळ्यात, तर स्वतःची काळजी घेत देवाला देखील तेवढा त्रास न देता जर घरातून देखील तुम्ही पूजा करून त्याच्या नमस्कार इथून जरी घेतलात तरी तो तिथपर्यंत मनोभावनाने जर तुम्ही केलं तर नक्कीच तो देव इथून देखील तुम्हाला प्रसन्न होईल. आणि आत्ता सध्या बऱ्याच श्रोत्यांनी मला व्हिडिओ करून पाठवला जे सध्या पंढरपुरात आहेत, इंद्रायणीच्या पुलावरून कसं पाणी जातं हे त्यांनी सांगले, तुडुंब भरलेली आहे इंद्रायणी नदी, तर त्यामुळे याची देखील काळजी आपण घेणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आज असाच एकादशीनिमित्त बऱ्याच श्रोत्यांना आज गीत ऐकायचं होतं, ज्यांना अभंग ऐकायचं आहे असे आपले श्रोते आहेत. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका प्रथमेश नामदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे, कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून, यांना देखील आज विठ्ठलाचा अभंग ऐकायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच आपले नियमित श्रोते आहेत, ते म्हणतात, नमस्कार ताई, आत्ता आपलं महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं पंढरपूर येथील श्री पांडुरंगाची यात्रा जवळ आली असल्यानं कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक पायी वारीकरता पंढरपूरला निघाले आहेत. मी सुद्धा आमच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दिंडीत पायी वारी करीत निघत आहे. त्यानिमित्त आम्हाला श्री विठ्ठलाचा एक सुरेख असा अभंग ऐकवा. राजेश चवाळी व संपूर्ण चवाळे परिवार कोपळेवाडी कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथून, आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत आनंदा उबाळे, किशोर सोनवणे व दत्ता रसाळ, यांना पण गाणं ऐकायचं आहे, अभंग ऐकायचा आहे. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत असं म्हणतात. यानंतर प्रवीण मते, उमरखेड जिल्हा यवतमाळ, विठ्ठलाचा अभंग ऐकायचा आहे असं त्यांनी सांगितलंय. तर इंद्रायणी आळंदीमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं, पण आळंदीमध्ये देखील तेवढीच आत्ता, सर सॉरी माझ्याकडून चुकून गेलं, तर आळंदीमध्ये देखील तेवढीच गर्दी आत्ता आपण पाहतो, एवढीच गर्दी तिथे देखील, जसं पंढरपुरात गर्दी होती तशीच आळंदीमध्ये देखील तेवढीच गर्दी होते. तर तिथले देखील जे वारकरी मंडळी आहेत किंवा सर्व जे आपले श्रोते आहेत ते जात असतात. तर आणखीन एक अभंग ऐकायचा आहे आपले श्रोते आहेत, ते म्हणजे आज आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुराकडे प्रस्थान करत आहे, यानिमित्त आम्हाला देखील एक गीत ऐकायचं आहे भूषण नाशिकवरून. तर नक्की सर आपली फरमाईश पूर्ण करते. तसंच बरेच श्रोते मला फोटो पाठवतात की सध्या ते पंढरपुरात पण आहेत, क्या बात है, सर्वजण दर्शन घेऊन आल्यानंतर मला फोटो पाठवतात छानपैकी. तर प्रवीण मते सर उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून, सरांना देखील आज अभंग ऐकायचा आहे. तसंच आणखीन कुठले श्रोत राहिलेत, मॅडम नमस्कार, मी बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे, समाधान जाधव सर आहेत ओंकार ॲटो सर्व्हिस बार्शी, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी निघत आहे, यासाठी मला देखील आज माऊली गीत ऐकायचं आहे. आणि माऊलीच्या दिंडीसाठी हडपसर येथे दिंडीला पंगत असते, उद्या संध्याकाळी आहे, माझी 15 वर्षापासून पंगत असते असं म्हणतात. दिंडीला जाणाऱ्या भाविकांना तुम्ही तुमच्या रेडिओतर्फे पावसाची काळजी घ्या असा संदेश द्या, तेच देण्याचा प्रयत्न करते जास्तीत जास्त गर्दी न करता, कारण की खूप पाऊस, पुण्यामध्ये खूप पाऊस होतो आहे असं देखील सांगण्यात येते. आपण पाहतोय, न्यूजमध्ये पाहतोय की पाऊस कसा होतोय पुण्यामध्ये, तसंच गर्दी खूप होणार आहे पंढरपुरात यावर्षी देखील. तर प्लीज मला वाटतं की तुम्ही काळजीपूर्वकच सर्व अंदाज घेऊन न्यूज सतत पाहून हा अंदाज घ्यावा आणि गर्दी प्लीज कमी करावी. तर आणखीन एक श्रोते आहेत आपले जे पंढरपुरात आहेत, गजानन कावरके सर नियमित श्रोते आहेत मुक्काम व्याड तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम येथून, आम्ही तिघं पुणे येथे आहोत, आळंदी येथील माऊलीच्या पालखी प्रस्थान आहे, आजपासून पंढरपूरची वारी 22 दिवस चालत, मी वारीमध्ये आहे, तर आज मला गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत आहेत सौ पुष्पाताई कावरके, शिवम कावरके, श्रद्धा कावरके, शंकर भिसे, मंगेश भिसे आणि असंख्य वारकरी
दिदेकडे पाऊस चालू आहे असं म्हणतायत. आळंदीमध्ये पूरपरिस्थितीमुळे प्रवेश नाही असं त्यांनी सांगितलंय. तर बघा, पुण्यामध्ये प्रवेश नाही आहे, त्यामुळे तुम्ही पुण्यामध्ये जात जरी असाल तरी प्लीज जाण्याचं टाळा. खूपच गरजेचंच असेल तरच तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, नाहीतर अजिबात जाण्याची कुठेही गरज नाही. आणि पर्यटनस्थळी देखील तुम्ही जात आहे तर तिथे प्लीज, आता पाऊस पडल्यामुळे घसरती वाट असते, पाय घसरत असतात, आणि इतर देखील प्रसंग, सेल्फीच्या नादात तुम्ही खूप सेल्फी घेण्यासाठी अशा पॉईंटवरती जात असता की बऱ्याचशा गोष्टी होऊन जात असतात नकळतपणे, तर ते देखील टाळण्याचा प्रयत्न करावा. आणि जास्तीत जास्त घरी बसून तुम्ही देवाचं स्मरण करा मनापासून, नक्कीच देव पावेल. तसंच आपले कुबेर सर आहे, त्यांना देखील आज गीत ऐकायचं आहे. कुबेर मस्के, मीना मस्के, कव्हे तालुका बार्शी येथून, त्यांना देखील आज अभंग ऐकायचा आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच नरसिंह शिवाजी पाटील, कोटमाळ तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक येथून, त्यांना देखील आज गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज रेडिओ सेनासोबत कनेक्ट झालात. तसंच आपले नियमित श्रोते आहेत, शुभदुपार मॅडम, आम्ही गुळपुळेमधून बोलत आहोत. आज आम्हाला देखील एक गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत नाना शिंदे, सचिन शिंदे, गणेश चिकणे, तानाजी पाटील, द्राक्ष बागायतदार, श्रीमंत शिंदे, सागर चिकणे, मनोज मस्के यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर आपले श्रोते आहेत सागर लाड, परतूड डेपो येथून, एस टी ड्रायव्हर आहेत सर, सर देखील आपल्याला कनेक्ट आहेत, बरेच दिवस झालं. आणि नदी भरली आहे चंद्रभागा असं त्यांनी सांगितलंय, क्या बात आहे. त्यांनी देखील पंढरपूरचं दर्शन घेतलेलं आहे, फोटो पाठवलाय त्यांनी देखील मला. तर प्लीज प्लीज प्लीज सर्वांनी काळजी देखील घ्यायची आहे, म्हणजे सर सध्या बहुतेक पंढरपुरात आहेत आणि

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यांनी अशा पद्धतीचं एक यश कमवलेलं असतं की त्यांचं हे यश हे आपल्यासाठी प्रेरणादायक असतं। याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत प्रवास, त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सोमेश तानाजी गाटे आणि वसीक तौफिक पीरजादे याला। हे दोघजण जे आहेत ते 2018 BE सिव्हिल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पासआउट झालेले आहेत आणि सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोमेश तानाजी गाठे यास ऑगस्ट 2024 इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि वसीक पीरजादे यांना साधारणतः डिसेंबरमध्ये इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव याच ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत। हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं पद आहे आणि या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी असं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, त्या पद्धतीनं त्यांना हे गव्हर्नमेंटचा जॉब भेटलेला आहे, परमनंट जॉब भेटलेला आहे आणि याच यशाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तेव्हा सोमेश आणि वसीक, तुमच्या दोघांचं पण मी स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू सर।
3: धन्यवाद सर।
1: तर सर्वप्रथम तर वसीक तुझ्याकडे, कारण तुझ्या अगोदर सोमेश जो आहे तुझा मित्र तो ऑगस्टमध्ये लागलेला आहे, तर तुमच्या दोघांचंही रेडिओ तेरणा असेल, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन तुमच्या दोघांचं पण की तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी भेटली पाहिजे। तर आता पहिल्यांदा तर तू आता रिसेंटली आहेस म्हणून तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारावा वाटतो वसीक, की तुला ज्यावेळेस हे कळालं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यापदी, ते पण गव्हर्नमेंट जॉब लावून, तर ते पहिली फिलिंग कशी होती त्याचं?
2: पहिली फिलिंग तर खूप आनंदी होती, कारण एवढे वर्ष जे कष्ट केले होते, 3-4 वर्ष जे आमचे कष्ट चालू होते त्या कष्टाचं फळ भेटलं कुठेतरी, हे जी खूप मोठा आनंद होता आम्हाला आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या घरच्यांना होता। हे माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण होतं, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस पण असं मी म्हणू शकतो।
1: अच्छा वसीक, मग तुला हे कधी कळालं होतं की म्हणजे कुठला तो दिवस होता की ज्या दिवशी तुला कळालं की हे असं असं तुला जॉबचं अपॉर्च्युनिटी आहे म्हणून, ते कशा माध्यमातून मिळालं, म्हणजे फोनद्वारे, लेटरद्वारे, कसं मिळालं?
2: सर 4 December मला डिपार्टमेंटचा पर्सनल मेल आला, त्या मेलवर निकाल होता, त्या निकालाद्वारे मला कळालं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून।
1: तर सोमेश तुझं काय फिलिंग होतं, कारण ऑलरेडी म्हणजे अजून एक सांगावं असं वाटतं की सोमेश आणि वसीक हे दोघंजण जे मित्र आहेत ते एकाच डिपार्टमेंटमध्ये जरी आता लागलेले असले तर त्यांची मैत्रीसुद्धा ही 11वी-12वीपासून सोबतच आहेत, म्हणजे ते 11वी-12वीला भोसले हायस्कूलला होते, त्यानंतर इंजिनिअरिंगला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सोबतच होते आणि 2-3 महिन्याच्या अंतरानं का असं आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पदावर हे दोघंजण मित्र जे आहेत ते आता रुजू झालेले आहेत, त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची पण गोष्ट आहे। सोमेश, तुझं पहिलं फिलिंग काय होतं सांग, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये तुला हा जॉबची ऑफर भेटली त्यावेळेस?
3: सर्वप्रथम सर धन्यवाद आम्ही आम्हाला बोलायची इथे संधी दिल्याबद्दल। सर मला, मी थोडक्यात समरी सांगू इच्छितो, मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 आमची एक इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती सरळ सेवा, मग त्यानंतर मार्चमध्ये जवळपास मेरिट लिस्ट आली आणि 30 June आसपास लोकसभेच्या निकालानंतर आमचे फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यावेळेस कळालं की आपलं सिलेक्शन झालं होतं। ज्यावेळेस 30 August दोघांचं म्हणजे माझं झालं होतं आणि वेटिंगला आहे म्हणून असं कळालं होतं वसीकचं, आणि 30 August जवळपास माझी जॉईनिंग डेट होती, 30 August मी आपल्या इथे जॉईन झालो। आणि सर म्हणजे 30 August हा दिवस म्हणजे न विसरण्यासारखंच आहे माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी, जेव्हा असं कळालं तेव्हा म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही 3-4 वर्षापासून जे मेहनत घेत होतो त्यात कोविड आला, कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही अभ्यास केला पण जवळपास म्हणावे तसे पेपर होत नव्हते किंवा पेपर इलेक्शनच्या आधी जेव्हा ॲड निघाली त्यावेळेस मग आम्ही अभ्यास चालूच होता कंटिन्यू, पण असं कधी ना कधी वाटत होतं की बाबा मनातून की सिलेक्शन होणारच आहे, मग आम्ही 4-5 वर्ष हे आयुष्यात म्हणजे खर्च केली आयुष्याच्या महत्वाचा म्हणजे तरुणपणाचा ही होता वेळ. पण एकदा सिलेक्शन झालं त्यामुळे मग आम्हाला थोडं सध्या चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली घरच्यांना पण आम्हाला पण केव्हा मग आता त्यामुळे सध्या अजून पुढचं प्रिपरेशन चालूच आहे.
1: बरं, 2014 ज्यावेळेस तुम्ही इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस तुमचा असा काही म्हणजे विषय होता का की पुढे जाऊन असं काही आपल्याला करायचं आहे किंवा असं जॉब भेटायचं आहे? काय विषय होता 4 वर्षाचं तुमचं इथं अकॅडमिक्स असताना काय विषय होता?
3: 11वी 12वीपासून सर मी आणि वसिक आम्ही दोघं म्हणजे ओळख झाली 11वीला. आमी 2 वर्ष मैत्रीण चांगली झाली. मग ज्यावेळेस इंजिनिअरिंग घ्यायचा विषय झाला होता त्यावेळेस आता

0: होताना माझं म्हणजे त्यावेळेस बी सिव्हिल सिव्हिलला माझा नंबर लागला आणि तो पण टीएफडब्ल्यू म्हणून लागला होता. त्यावेळेस आम्हाला एक 6 ते 7 हजार फीस होती अकॅडमिक फीस, म्हणजे ट्युशन फी आम्हाला माफ होती त्यावेळेस. आमचे पर्सेंटेज 12वीला चांगले असल्यामुळे दोघांचे पण आम्ही दोघं पण सिव्हिल असताना टीएफडब्ल्यू नंबर लागला आमचा दोघांचा पण सिव्हिल आपल्या इथे.
1: सोमेशनं सांगितलं की तुम्ही 2014 इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाचा कसा विषय राहिला, कारण कुठेतरी पुण्या मुंबईला जाणं अधिक खर्चात पडणं, त्याच्याऐवजी इथल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जे आवश्यक होतं ते सगळं ज्ञान इथं मिळालं तुम्हाला?
2: हां, भेटत होतं सर, काय प्रॉब्लेम नव्हते. आपले जिथला स्टाफ आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहे सर, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते. असं मला तर असं पर्सनली वाटतं सर, जे मोठे कॉलेज आहेत तेवढे मोठे स्टुडंट असतात, तेवढं म्हणजे स्टुडंटचं आणि टीचर्सचं तेवढं कनेक्शन असतं, जेवढं इथल्या लोकलचे म्हणजे टीचर्सचं स्टुडंटचं कनेक्शन आहे. जसं की आमचे HOD सर आहेत, पवार सर, ते आम्ही आज पास आउट होऊन 4-5 वर्ष झाले तरी ते नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, नेहमी गाईडन्स करत असतात, इकडं जा विद्यार्थ्यांनी, इकडे हे बघा ते बघा. तर एक अजून पर सरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे, सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता आता पण आहे चांगला बॉन्ड.
1: बर, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे, म्हणजे तुम्ही 2014 जर समजा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012 तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला समजा, ती कशी जर्नी होती ती सांगा.
2: हा, ती जर्नी पण खूप चांगली होती सर. ते 11वीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता 10वीपर्यंत, मी 10वीपर्यंत भोसलेलाच होतो, पण 11वीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर, चांगला
1: सोमेश.
2: हा, सोमेश ब्राईट स्टुडंट होता, 10वीला पण चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला 10वीला. आणि मी एक ऍव्हरेज स्टुडंट होतो, पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशन मध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो, आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबानं असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँच आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
1: अच्छा, म्हणजे ही दोस्ती चलती रही.
2: हा, चलती रही.
1: अच्छा अच्छा, मग ज्यावेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री 11वीपासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता, तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला, त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही दोघं जण गेलात, पण ज्यावेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यांना रुजू झाला, त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडस मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र?
2: नाही सर,
1: असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं.
2: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही, कारण सोमेश कसा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा, म्हणजे तो क्लासच्या पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा. म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लासचा ब्राईट स्टुडंट मध्ये एक होता, तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं. आणि सर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं, पण माझं वेटिंगमध्ये आहे मला ह्याची खात्री होती, आणि मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती 2-3 महिन्याची स्पॅन होता सर, म्हणजे थोडा माझ्या डिफिकल्ट पण होता की आपण वेटिंग मध्ये आपलं सिलेक्शन होतंय का नाही, पण हा सोमेश माझ्या मागे खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय म्हणून. मला जेवढा विश्वास होता तेवढा हा सोमेशला विश्वास होता की ह्याच होणार आहे सिलेक्शन म्हणून.
1: बरोबर बरोबर. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिलं तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, 4 वर्षाचा अकॅडमिक आणि 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल?
0: कसं आहे, त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येक जवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटतंय की बा म्हणजे हे कसं आहे, तत्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये, मग ते प्रत्येकाला वाटतं की असावं जवळ, मग ते दिवस असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होते जवळपास जीवन केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असते आपल्याला पण. असे आम्हाला पण असं होतं की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं वाटत होतं आणि आम्ही पण वापरत होतो, म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो.

0: एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे ते आपलं ह्या वयात जर आपल्याला समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचा भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सौम्येश तानाजी गाठे आणि वसीक तौफिक पिरजादे याच्याशी. ते दोघजणही 2018 बी सिव्हिल ब्रँच मधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत. आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघंजण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11-12 एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणावर कुठून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते की काय हे दोघंजण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
0: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस, म्हणजे 2-3 वर्षापासून जे करत आहेत ते पण म्हणत होते आता 3-4 वर्ष झाले किंवा 5-6 वर्ष झाले पासआउट होऊन, पासआउट होऊन आता बास म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला, शेवटी नशिबाची साथ जर असली तर मिळेल, या गोष्टी मिळाल्या असतात आतापर्यंत, मग ते बाबा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते, किंवा दुसरीकडे ट्राय करा, दुसरीकडून तुम्ही आता हुशार आहेत म्हणजे संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली आहे संधी. पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या, मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार हे आमचा पर्सनल एमच होतो. त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत, म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितच होतं ते, असं काय कधी म्हणलं नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्यात काय डाऊट नाही, म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत. शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली, सगळे खुश आहेत.
1: तर वसिक, विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं होतं, दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे म्हणून, की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघंजण तर असे मित्र होतात, आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे की जसं तुमच्या घरच्यांनी म्हटलं की आता ठीक आहे तुम्ही दोघंजण आता सिलेक्शन झालेलं आहे हे झालेलं आहे, मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका, की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी, तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे, पण ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना कळालं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे, सोमेशला पण लक्षात आलं किंवा त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालं, काय होतं घरच्यांचं?
2: सर, सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझ्या माहित होत, घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इव्हन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे, तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात त्यांचं लक्ष असायचं, कारण आम्ही दोघेही उस्मानमध्ये करत होतो, तर त्यांचं एक हे होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे, तर त्यावेळी झालं सोमेशचं, तर त्यांना खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते, ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल, त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला, सोबतच अभ्यास केला, तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल, ह्याची पण मेहनत आहे, पण एक आनंद होता ह्याच्या बी घरी माझ्या बी घरी.
1: अच्छा, मला 2014 ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं, तुम्ही सिव्हिलला ऍडमिशन घेतलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, IT असेल, अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते, लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो, तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी?
2: सर, मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती, माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते, ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते, पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं. तर मला एक थोडस मनात नवी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे, आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं, तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे.
1: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय नव्हता?
2: नाही, माझं पहिलेपासून डिसाइड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून.
1: बर, आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 2024 पर्यंत म्हणजे हा जो 6 वर्षाचा कालावधी होता, तो 6 वर्षाचा कालावधी नेमका कसा होता ते सांगा, म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये, दोघांनी पण सांगा.
2: सर, 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्टोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले, मग आम्ही एक्झाम झाल्या 8 दिवसांनी लगेच हैदराबादला गेलो. सर, हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची, मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला, मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 महिने होतो, म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो, मग तिथून आलो, मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची, मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली, मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक एमपीएससीची ऍड आली मार्चमध्ये.
1: हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं?
2: सर गेट एक्झाम क्लिअर केलं तर एमटेकचं आय आय टी एन आय टी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात. पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच, एमटेक मेन एम नव्हता आमचा.
1: ठीक
2: आहे. मग नंतर एक मार्चला एक एमपीएससीची ऍड आली. मग ऍड आल्यावर आम्ही एमपीएससीला प्री मेन्स इंटरव्ह्यू हे तीन स्टेप असतात, तर प्रीच्या क्लाससाठी आम्ही पुण्याला गेलो. मग आम्ही दोघं मिळूनच गेलो. मग तिथं आम्ही एक 3-4 महिने क्लास केला. मग जून मध्ये आमची एक्झाम होती.
1: कुठल्या जून मध्ये?
2: 19 जून मध्ये एक्झाम होती. आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवानं आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो.
1: म्हणजे आता ही एमपीएससीची एक्झाम होती ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या?
2: नाही,
1: ते वेगळे, ते जनरल होती.
2: नाही नाही, एमपीएससी टेक्निकल एमपीएससी असते.
1: टेक्निकल एमपीएससी
2: जी की त्याला फक्त बी सिव्हिल क्वालिफाय असतात, जी की पीडब्ल्यूडी इरिगेशन एमजीपी यांच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते. मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच. मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली. मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो सोमेश आणि मी. पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही. मग मेन्स हीच ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर. मग अजून एक ही आहे ना, म्हणलं चला एक ट्राय मध्ये काय होत नसतंय, मग काय सेकंड ट्राय करू. पण मग 2020 स्टार्ट झालं, मग काय कोविडच आला. मग 2020-21-22 असाच गेला. पण त्या 3 वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता. आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे, गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही. पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत.
1: अच्छा सोमेश, जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली, पण नंतर स्वतः तयारी करत होतात, मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला, तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग.
0: सर डब्ल्यूडी मध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यू मध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास 1 क्लास 2 मध्ये हे घेतात आणि खालच्या क्लास 2 नॉन ग्रॅज्युएटेड पासून खाली सगळ्या एक्झाम सरसवेने होतात. एमपीएससीच्या 3 टप्पे असतात, प्री मेन्स इंटरव्ह्यू. मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी 1-2 वर्ष कमीत कमी टाइम लागतो. मग जॉईनिंग पर्यंत जवळपास 2-2.5 वर्ष पण जातात. पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळसेवा भरपूर आल्या. मग सरळसेवामध्ये एकच टप्पा असतो जो म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन. मग ही जलसंपदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या जुलै ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023-24.
1: अच्छा.
0: मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांची एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती. मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूअस होता. 29-30 आणि 30 डिसेंबर या दिवशी 2023 साली आमची एक्झाम झाली आणि जवळपास 3 मार्चला मला वाटतं आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली. ह्यात पण नंतर फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असली, फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात. मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या. शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन लागली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली.
1: मग आता सोमेश, हे इथपर्यंत झालं, आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात, तर मग ते जसं याच्यामध्ये पुढचे पदोन्नती असणारच आहे, चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं?
0: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गट क मध्ये सरळसेवेने नामनिर्देशपदे केलेली पोस्ट आहे. त्याच्या पुढे 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत एज अ कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास 2 नॉन गेस्टेड मध्ये पदोन्नती होती. त्यानंतर त्याचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षामध्ये. त्यानंतर पुढच्या 7 वर्षामध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणजे क्लास 1 पोस्टवर. त्यानंतर पुढे 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते. मग असे
1: पदोन्नतीमध्ये परीक्षा देता येत डिपार्टमेंट
0: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या आता 2 वर्ष असतो याचा, त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत. एक्झाम देतात तिथे आम्हाला, एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते. मग सध्या आपण असंच आमचं सध्या आम्ही या पोस्टवर आहेत. पण आता याच जलसंपदाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची क्लास 2 नॉन गेस्टेडची जवळपास 800-900 जागेची. मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे त्यासाठी. ते झालं की मग आयुष्याचे आमचे 7 वर्ष वाचतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर.
1: बरोबर आहे ना. तर आता वसिक आणि सोमेश तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खरं तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार आजच्या दृष्टिकोनातून आणि त्या मैत्रीचा आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केलात हे तर ते कसं करू शकतो म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो ते आणि तुम्हाला असे काय गोष्टी होत्या की ज्या मोटिवेट करत राहिल्या म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अपन डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं असं ते एक सांगतो
0: सर. पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते राहत असते म्हणजे शेवटपर्यंत की एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावा म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी. तर आम्ही 11-12 सोबत आहेत आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं. पण एक आमची मैत्रिणी अशी होती मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या नंतर पुण्यात सोबत होतो कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडीरूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असं म्हणजे आमची 11-12 जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ते क्लिअर होण्यापर्यंत आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे राहील.
1: अच्छा फॅमिलीमध्ये कोण असतात काय काय करतात घरचे आता त्यांचे तर वडील होते पण ते इंजिनियर होते असं म्हटलं.
0: माझे सर वडील BSNL मध्ये टेक्निशियन म्हणून होते जॉबला ते मागच्या 2021 साली रिटायर झालेले आहेत. आई गृहिणीच आहे आणि माझी छोटी बहीण आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होती सिव्हिलला तिचं पण सिव्हिलच होतं म्हणजे माझ्यामुळे पण तिला जवळपास सिव्हिल घरचे घे म्हणले ते. मग तिला सध्या तिनं कनिष्ठ अभियंता म्हणून तुळजापूरला आपल्या इथं गव्हर्नमेंटमध्ये लागले तिचं पण सिलेक्शन झालं त्यात येऊन गेली पाठीमागे मी आता आलेलं याच्यासोबत मी पण येणार होतो कॉलेजला थोडा उशीर झाला मला ती येऊन गेली कॉलेजला तिनं तिचं पण कनिष्ठ अभियंतामध्ये बांधकाममध्ये सिलेक्शन झालं तुळजापूर.
1: अरे वा अरे वा ते अस्मिता मेंढे
0: अस्मिता मेंढे आणि ते दोघी सोबत असतात ते.
1: अच्छा हा
0: ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्यासोबत आणि माझी बहीण तिच्या वरच्या पोस्टला कनिष्ठ अभियंत म्हणून.
1: अच्छा अच्छा अच्छा त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक मला पण तुला हाच प्रश्न विचारायचे की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या.
2: सर कसं आहे कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय म्हणजे डिग्रीला आलो तर काय सेमिस्टर आहे एक्झाम द्या पास व्हा पुढे जावा पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचा का पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून तर त्या हिशोबानंच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला. मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं
1: जॉब संपल्या आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 वर्ष घरच्यांवर अवलंबून राहणं
2: हो ते खूप आम्हाला आतून आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही पण ते आतून आम्हाला खूप टोचत होतं कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते ती इंडिपेंडंट होते त्यामुळे आम्हाला ती टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून ती तिथून खरी आमची हैदराबाद पासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले तेरणाचे जवळपास 6 जण होतो रूममेटच होतो आम्ही सोबतच बीला सोबतच होतो तर आम्ही 6 जण मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
1: मग अशा अप अँड डाऊन्स मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून.
2: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यात बस करायचं आता सोडून देऊ कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय प्रॉब्लेम पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची माझी आई म्हणायची तू करू शकतोस तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
1: बर बर आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार कधी असं चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय.
2: हा व्हायचा ना सर डिग्रीमध्ये तर भरपूर व्हायचा डिग्रीमध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो आणि आमचं घर बी खूप लांब नाही सोबतच येणं जाणं मुव्हीजला जाणं गप्पा टप्पा करणे
1: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं तर दोघ जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का.
2: गाणं तर नाही सर पण आम्ही कसं होतं आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविडचा तर त्यावेळी आम्ही एकमेकाला भेटू शकत नव्हतो कोविडमुळे तर आम्ही सर फोनवर अर्धा पाऊण तास डिस्कस करत बसायचं फक्त फोनवर आमचं डिस्कशन चालायचं आता पुढे कसं काय कोणती ऍड येणार आहे का
1: गेली ती मैत्रिणीकडे
2: त्या बाबतीत तर नाही पण आमच्या फ्युचर बाबतीत तरी आमचं खूप हे होतं की बाबा आता पुढची ऍड कोणती येणार आहे आपली स्ट्रॅटेजी काय असावी
1: यासाठी त्याचं असं डिस्ट्रक्शन नव्हतं कधी आपल्याला कोण एक चांगली मैत्रीण नाहीये असं नाहीये त्याचं
2: नाही सर तसं तर नव्हतं
1: सोमेशचं पण नव्हतं का
2: नाही ना सोमेश
1: का असं दोघा मित्र मित्रांनी म्हणून ठरवलं असं
0: नाही सर कसं आहे डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी मला कसं आहे स्पर्धा परीक्षा जर एकदा करायचा निर्णय घेतला तर स्पर्धा परीक्षा हा म्हणजे हा अशी गोष्ट आहे की एकतर माणसाला टॉपला पोहोचू शकते नाहीतर बुडू पण शकते आपल्या त्या पिरियडमध्ये आपण ते कसं गोष्टी मॅनेज करू शकतो या गोष्टीवर मॅनेज मग आपण आता सोशल मीडिया असा कोणत्या पण गोष्टी डिस्ट्रॅक्शन वाहते असतात मुव्हीज म्हणा बघायला त्यांनी पण त्या गोष्टी आम्ही म्हणजे अभ्यासामुळे केल्या म्हणजे पिक्चरला पण जातो तो किंवा क्रिकेट खेळायला जातो सोबत गप्पा मारायला स्टेडियमवर आम्ही तास तास बसत होतो किंवा फोनवर गप्पा मारणे आमची चालत होते गोष्टी पण अभ्यासाच्या वेळ सोडून असे नाही अभ्यास सोबत कंटिन्यू करत
1: मग असं असं गाणं कुठलं होतं की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं
0: नाही गाणे तर सर भरपूर आवडत होते कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये नंतर गाणे सर मला म्हणजे आवडतात कंटिन्यू गाणे
1: तर तुम्ही दोघ जण पण आता म्हणतायत की खूप गप्पा मारायच्या मैत्रीमध्ये तर गप्पाच विषय असतो समजा आजकाल किती जरी सोशल मीडियावर खरी मैत्री असेल तर ते असं गप्पामध्येच खरी तर येते रादर दॅन की तुम्ही सोशल मीडियावर इमेज पाठवता का काय पाठवताय ते त्याच्याऐवजी संवादामधून खूप चांगली मैत्री फुलते तर असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या दोघांच्या मैत्रीला पण डिस्क्राईब करेल किंवा तुमच्या या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुम्हाला मोटिवेट पण करत राहील असं काय आहे की किंवा तुम्ही दोघं जण एकमेकांना समोर भेटला समजा आता तर दररोजच भेटताय समजा पण असा एकदम समोर आलात की असं कुठलं डोक्यामध्ये गाणं चालत
0: असं गाण्याचं वगैरे असं सांगता येणार नाही पण
2: गाण्याचं तर असं काय नाही पण एकमेकाला भेटल्यावर एक नेहमी आम्हाला वेगळी ऊर्जा भेटायची की म्हणजे असं वाटायचं की यार आपण सोबत स्ट्रगल केलंय आपण आज सोबतच हे सर ते आमच्या एक कॉलेज लाईफ मध्ये असताना एक सर स्टुडंट म्हणजे कॅन प्लग सॉंग आलता मला ती नेमकं आठवत नाही हा मग एक फ्रेंडशिपर्स होता तू मेरी जिंदगी सवारी असं एक बट हा एक तसंच एक अनप्लग गाणं होतं म्हणजे असं हे नव्हतं म्हणजे असं एक प्रॉपर सॉंग असतो का नाही तसा नव्हता पण ते गाणं आम्ही स्टुडंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना खूप ऐकायचो सगळेजण हा तेरे जैसा यार का हा ते अनप्लग्ड व्हर्जन होता त्याचा
1: बर तर जसं तुम्ही म्हणतायत की निश्चितच तुम्हाला एकमेकांच्या मैत्रीतून जी काही तुमची जर्नी फुलली तुम्ही एकाच ठिकाणी आता जॉबला पण लागलेला आहात गव्हर्नमेंटच्या तुमच्या घरचे सगळे आनंदी आहेत आणि तुम्ही खूप चांगल्यापणे डिस्क्राईब केलं की सोशल मीडियाचा किती वापर करायला पाहिजे सोमेश तू म्हटलं की ते आपल्यावर स्वतःवर नियंत्रण पाहिजे वसिक तू म्हटला की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं तो वडील त्याच डिपार्टमेंटला होते आज तू त्याच डिपार्टमेंटला जातोयस आणि कुठं तर त्या डिपार्टमेंटला असं वाटत असणार आहे की यार एक आपल्याकडे चांगला इंजिनियर होता त्याची जागा भरून काढण्यासाठी त्यांचा मुलगा आलेला आहे तर एकूणच ही सगळी जर्नी पाहिली तर खूप आनंद वाटतो आणि तुमच्या दोघांच्या जर्नीला शुभेच्छा आणि मी असं म्हणतो की तुम्ही दोघंजण पण दोन चार महिन्याच्या का अंतरानं असं ना पण पुढच्या 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर वसिक पिरजादे आणि सोमेश गाठे हे आमच्या समोर यावेत आणि रेडिओ तेरणाला येऊन चीफ इंजिनियर म्हणून तुमच्यासोबत एक 4-5 जण असे लोक असतील की जे तुमचा प्रोटोकॉल सांभाळून तुम्हाला इथं आणतील तर अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुमच्या दोघांनाही मी रेडिओ तेरणाच्या वतीने देतो आणि तुम्ही दोघंजण इथं आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद
2: थँक्यू सर
1: आणि हे दोघंजण होते सोमेश तानाजी गाठे जो धाराशिवचाच होता 2018 बी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट झालेला आहे तर वसिक तौफिक पिरजादे हा सुद्धा 2018 दोघंजण क्लासमेट आहेत आणि दोघांनाही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे याच वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत परत एकदा दोघांचं अभिनंदन आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज शोधेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद, पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50 ते 150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19 ते 62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीक निहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझॅटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
2: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ETI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ETI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. श्रोते हो, आपल्या बिग स्टार या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या बिग स्टारला भेटत असतो. आजही असाच बिग स्टार आपल्या भेटीला मी घेऊन आलेली आहे. मराठी संगीत आणि त्याचा बाज आणि त्याचं माधुर्य हे वेगळंच आहे. मराठी संगीतामधील विविध प्रकार आणि त्यांचं सादरीकरणही वेगळंच असतं. हे संगीत आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांचा हातभार आहे. यामध्ये सुधीर फडकेंपासून ते आत्तापर्यंतच्या अवधूत गुप्तेपर्यंत सर्वांनीच यासाठी प्रयत्न केले. यातच खऱ्या अर्थानं लोकांचा आवाज म्हणून जे नाव सर्वश्रुत झालं आणि ज्यांचा आवाज खरा लोकांचा बनला, असे मराठीतील प्रख्यात गायक आणि संगीतकार आनंद शिंदे. त्यामुळे आता तुम्हाला समजलंच असेल आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील, परंतु त्यांचं बालपण मुंबईतच गेलं. अगदी लहानपणापासूनच ते वडिलांसोबत कोरस मध्ये गाणी म्हणत असायचे. कव्वालीचे मुकाबले आनंद यांना फार आवडायचे, मात्र शाळेत ते फारसे रमले नाहीत. शाळेपेक्षा शाळेतल्या गॅदरिंग मध्ये गीतच ते जास्त गायचे. नववीत नापास झाल्यावर शाळा थांबली आणि हातात आला तबला. वडिलांच्या गैरहजरीत कव्वालीचे कार्यक्रम आनंद आणि भाऊ मिलिंद सोबत मिळून करायचे. त्यात मिलिंद ढोल वाजवायचे.
1: अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है, अरे जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील प्रख्यात लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक, तर आजी सोनाबाई तबलावादक होत्या. तर सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद ही त्यांची मुले. आनंद यांचे वडील प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमानं चालवला. वडिलांसोबत कोरसमध्ये गाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हा त्यांचा प्रचंड असा प्रवास.
1: ए चिठ्ठी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचे अनेक संस्मरणीय किस्से आहेत. आनंद जेव्हा नावारूपाला आले नव्हते तेव्हा प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांना घाटकोपर येथे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा प्रत्येक गायकाला फक्त 5 मिनिटाची संधी देण्यात आली होती. याच कार्यक्रमात आनंद यांनी प्रल्हाद शिंदेचं ऊर्जा एका एक दिन पंछी हे गाणं गायलं आणि ते प्रल्हाद शिंदे यांना प्रचंड आवडलं. तेव्हा त्यांनी माझी मुलं तयार झालीत आता मरण आलं तरी चालेल असे उद्गार काढले होते आणि आनंद शिंदे यांना आणखीनच चालना मिळाली.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजी प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे यांचं अवघ्या 18व्या वर्षी लग्न झालं. एक उत्तम गायक म्हणून ते तयार झाले होते, परंतु प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विठ्ठल शिंदे यांनी त्यांना एक अट घातली. जर प्रल्हाद शिंदे येणार असतील तरच ते आनंदला गाण्याची संधी देणार होते. तेव्हा या अटीवर प्रल्हाद शिंदेही उपस्थित राहिले आणि त्यांना दोन गाणी मिळाली. यामध्ये पत्रे नव्हे कार समजावी आणि दाट गर्दी व सखी पुन्हा गाडीला ही गाणी आनंद शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आणि त्यांची कॅसेट बाजारात हातोहात खपली गेली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि आज तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. असं म्हणतात ना, आयुष्यातील एक निर्णय कुणालाही कोणत्या स्थानावर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आनंद शिंदे यांच्या बाबतीतही असंच घडलं. जेव्हा नवीन पोपट हा या गाण्याचा किस्साही रंजक आहे, त्यावेळी आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांना हवी तशी ओळख मिळत नव्हती. तेव्हा मशिलकर यांचं तुझ्या पेरूची फोड लाल पाहुनी माझा पोपट करतो येड्यावानी हे गाणं खूपच गाजत होतं. महाराष्ट्रातील हे एकमेव पोपट गीत होतं. या गाण्याचा गीतकार मानवेल गायकवाड यांच्यावर खूपच प्रभाव पडला आणि त्यांनी पुढील गीत लिहिलं, ते म्हणजे आवड मला ज्याची मी त्यालाच अनल. आणि जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे गीत तयार झालं. आनंद आणि मिलिंद यांना घेऊन एक कॅसेट काढण्याची प्रल्हाद शिंदे यांची खूप इच्छा होती. तेव्हा प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे तयार झाले आणि आनंद शिंदे यांच्या आवाजातील पोपटाने इतिहास घडवला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आज आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण एन्जॉय करतोय मराठीतील लोकगीतांचा बुलंद आवाज आनंद शिंदे यांना. आनंद शिंदे यांनी यानंतर खऱ्या अर्थानं लोकगायकाचा वारसा पुढे चालवला. त्यांनी पोपटानंतर अनेक लोकप्रिय गीतं गायली. लोकगीतं, भक्तिगीतं, भारूड, पोवाडे आणि सिनेमातील गाणी अशा सर्वच संगीत प्रकारात आनंद शिंदे यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. आनंद शिंदे आणि हिट गाणं हा फॉर्म्युलाच जणू तयार झाला. आनंद शिंदे यांनी आपल्या जादुई आवाजातून अनेक अविस्मरणीय गाणी दिली. यामध्ये लिंबू मना मारिल, नवा नवा नखरा, सुनबाई अमीना दीदी, डोकं फिरलया, कोंबडी पळाली अशा गाण्यांचा समावेश आहे. आपल्या या कारकिर्दीमध्ये आनंद शिंदे यांनी 1000+ अधिक गाणी गायली. त्याचबरोबर 250+ अधिक चित्रपटात पार्श्वगायन देखील केलंय.

स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे. आनंद शिंदे आणि आंबेडकरी गीत आणि उत्सव याचा फार मोठा संबंध आहे. बाबासाहेबांच्या एका गाण्यानं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. सैनिक हो भीमाचे सर्वांनी एक भारे या गाण्यापासून झालेली सुरुवात नंतर आंबेडकरी जनतेचा आवाज बनून राहिली. आज कोणतंही शहर असो गाव असो ज्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती असेल इतर कोणताही कार्यक्रम असेल तो आनंद शिंदे यांच्या गाण्याशिवाय पूर्णच होत नाही. एकूणच बाबासाहेबांच्या गीतांमधून आणि त्यांच्या गुणगाणामधून आनंद शिंदे हे वेगळ्या उंचीवर गेले.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा तुम्ही शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे. आनंद शिंदे एक लोकगायक म्हणून संगीताचा ठेवा समर्थपणे पुढे चालवत आहेत. आनंद शिंदे आणि पत्नी विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी 3 मुलं आहेत. यामध्ये उत्कर्ष आणि आदर्श सध्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक म्हणून पुढे आले आहेत. परंतु आजही महाराष्ट्रामधील लोकगायकाची जी प्रतिमा आहे तिची धुरा आनंद शिंदे वाहत आहेत. त्यांच्या आवाजाची जादू खऱ्या अर्थानं लोकांना आनंदित करते आहे. त्यामुळेच हा आनंद खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा लोक आनंद आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळेच आनंद शिंदे आहेत खरे खुरे बे

प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला शिंदेशाही बाणा आता आनंद आणि मिलिंद शिंदे यांच्याबरोबरच उत्कर्ष आणि आदर्श शिंदे हे देखील चालवत आहेत आणि आपण टीव्हीवरही त्यांचा शिंदेशाही प्रोग्राम एन्जॉय करतोच.

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते मराठीतील सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
1: कह दू तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,